घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 1 ऑगस्ट, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंद कशामुळं होतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली, आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडं जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावं. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करतच राहावं असं वाटतं. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळं नाहीशी झाली नाही तर काय उपयोग आहे? याकरता मनाची स्वस्थता कशानं येईल ते पाहायला पाहिजे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. नोकरी नको आणि खायला हवं, हे कसं शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींमधून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच आहे. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो. याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडं पाहावं, आणि याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणं. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळं मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं, आणि अभिमान सोडून कर्म करत राहावं. प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं झालं असं म्हणावं. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानंच स्वास्थ्य लाभतं. मागं घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळं आनंदात बिघाड येतो. तसंच उद्याची काळजी करत राहणं त्यामुळंही मनाच्या स्वास्थ्यामध्ये व्यत्यय येतो. होतं जातं हे सगळं भगवंताच्या इच्छेनं होतं हे मनानं पक्क ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणं अथवा न करणं हा मानवाचा धर्म असल्यामुळं ज्या माणसानं मनाला योग्य वळण दिलेलं आहे तो प्रत्यक्ष दुखणं भोगत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठं शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि त्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामानं कृपा केली असं खचित समजावं. भगवंतासाठी एकच दान खरं आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणं हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीनं नाम घ्यावं आणि मनानं स्मरण करावं, आणि या दोन्हीचा मेळ असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 213, दशक 16, समास 7, महद्भूत निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. वायू एकटाच नानादेह धारण करतो, एकटाच परोपरीने नटतो, त्याच्याशिवाय दुसरी नाट्यकला, नट, कलाकार दुसरा कोणी नाही. तो एकटाच बहुरूपी आहे, तो बहुसाक्षेपी आहे, बहुरूपाद्वारे बहुप्रताप करणारा आणि फसवणारा आहे. तो एकटाच कसा विस्तारला, दाम्पत्य नसताना कसा विस्तारला, हा बहुमिध तमाशा कसा असतो हे एक आश्चर्य आहे. स्त्रीला पुरुष हवा आणि पुरुषाला स्त्री हवी असा दोघांचा आवडीचा संतोष असतो. स्थूळाचं मूळ लिंग

घ्यावे उमजलं नाही तरी विचार करून समजून घ्यावं. मूळ मायेतच सगळ्यांच्या उगमामध्ये द्वैत आहे, त्यामुळे ते भूमंडळात आलं आहे. भूमंडळ आणि मूळ आहे ते नीट पाहावं. श्रोत्यांचा मोठा आक्षेप होता तो इथे दूर झाला. प्रकृती आणि पुरुष यांचं वेगळेपण जे आहे ते स्पष्ट झालं असं समर्थ म्हणतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपणनाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 16 समास 8 आत्माराम निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. ज्याच्यामुळे मतिस्फूर्ती पावन होते, लोक आत्म्याचं स्तवन करतात, अशा मंगलमूर्ती गणपतीला नमन करूया. त्याच्यानंतर वागेश्वरी सरस्वतीला नमन करूया. ती आत बाहेर प्रकाश निर्माण करते. तिच्या उपस्थितीमुळे नाना विद्यांचं आकलन होतं. सगळ्या जणांमध्ये रामनाम हे उत्तमात उत्तम असं आहे. ते घेतलं असता श्रम नाहीसे होऊन विश्राम मिळतो. चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील हे नाम घेऊन सुखी झाला असा नामाचा महिमा तोर आहे. त्याचं रूप हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे. राम हा परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धारण करणारा आहे. आपण आत्मा राम ज्याला म्हणतो तो चहूकडे आहे. लोकांना जिथे वावडा आहे तिकडे सुद्धा तो आहे. आत्मा नसला तर मृत्यू होतो. जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव आणि मानवामध्ये असतो. जन्म मृत्यूचा क्रम व्यावहारिक मार्ग अवतार पंक्तीची चालते बोलती गती आत्म्यामुळे आहे. ब्रह्मादिक निर्माण होतात आणि जातात. नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप सस्वरूप दष्टारूप आत्मा असल्याचं जाणावं. नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम नाना खटपट आणि चटपट नाला लटपट आणि झटपट. आत्मा नसला तर सगळीकडे सगळं सपाट. आत्मा नसेल तर वेडे कुडे. शरीरामध्ये आत्मा नसेल तर शरीर म्हणजे केवळ थंडगार शव. आत्मज्ञानी माणसाला मन समजतं. लोकांमध्ये तो आत्मा पाहतो. भवन किंवा त्रिभुवन आत्म्याशिवाय ओस आहे. अत्यंत सुंदर आणि चतुर हे आत्म्याद्वारे जाणता येतं. आत्मा नसेल तर सगळीकडे उभय लोकांमध्ये अंधकार आहे. सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद आणि आनंद या आत्म्यामुळे आहे. रंग असो रंक असो किंवा ब्रह्माधिक असो आत्माच सर्व चालवतो. अनित्य अनित्य विवेक कोणीही पाहावा. याच्या घरी पद्मिनी नारी असली तरी आत्मा आहे तोवर तो तिची आवड बाळगतो. आत्मा शरीरातून गेला तर तेज कसं राहील. आत्मा दिसत नाही भासत नाही. बाह्य आकारावरून त्याचा अंदाज करता येत नाही. मनाच्या कल्पना या आत्म्यामुळे उद्भवतात असं समर्थ आत्मारामाचं वर्णन करीत आहेत. जय जय.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यांनो नमस्कार. भगवान श्रीकृष्ण दशावतारामधला 8वा अवतार, निस्सिम भक्तांसाठी धावत येणारा आणि दुष्टांना त्यांच्या अपराधानुसार, त्यांच्या गुन्ह्यानुसार कठोर शासन करणारा पुरुषोत्तम प्रशासक भगवान श्रीकृष्ण. कोजागरीच्या टिपूर चांदण्यामध्ये कुंजवनात गोपिकांना आधार

अमृत देणारा, मुरली रवाद गुंगवणारा, हा राधिकेचा चित्तचोर, सुदाम्याचा जीवलग, पेंदेचा सवंगडी, कुबजेचा सौंदर्य दाता, यशोदानंदन, नंदनंदन, देवकीनंदन, वसुदेवनंदन, वासुदेव।

स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरतो, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामही करतो। माधव माँ म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती, लक्ष्मीचा पती अर्थात भगवान विष्णू श्रीकृष्ण। श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपानं किशोरवयीन पोर बनून संत एकनाथ महाराजांच्या घरी आनंदानं नांदला अशी दंतकथा आहे। हा श्रीखंड अर्थात श्रीकृष्ण गंगा गोदावरीचं पाणी कावडीनं आणून नाथांच्या घरचे रांजण भरत असे। हा श्रीखंड भगवंताच्या पूजेसाठी नाथांना चंदन उगाळून त्याचा गंध बनवून द्यायचा। संत वचन आचरणात आणलं आणि संत सदनाचं दर्शन घेतलं की जीवन कसं धन्य धन्य होतं।

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मनामध्ये कोणत्याही प्राणीमात्राबद्दल द्वेष मत्सर तिरस्कार वैर हीनभाव नसणं हेच त्या सर्वेश्वराचं खरं पूजन होय. विचारशुद्धी आणि आचारशुद्धी असणं म्हणजेच अवघं जग विष्णुमय होणं.

अहो, ज्या देवासाठी, देवाच्या प्रसन्नतेसाठी आपण सगळे भक्त जीवाचा आटापिटा करतो, जीवाचा रान करतो, व्रतवैकल्य उपास तपास करतो, तो तर आपला आत्माच होय. आपला हा आत्मा म्हणजेच देव, चक्रपाणी आणि ईश्वर होय.

तीर्थी धोंडा आणि पाणी देवरोकडा सज्जनी असं संत वचन आहे. देव दगडाचा केला पाथरवट त्याचा बाप झाला असं संत गाडगेबाबांनी म्हटलं आहे. तेव्हा आपला आत्मा हाच आत्माराम आहे. पाषाणातला श्रीराम पाहण्यापेक्षा आपल्या अंतरी जो आत्माराम विराजमान आहे त्यालाच जाणावं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 प्रसारित होईल दिनविशेष। 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट। 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते। 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालाया तस्मै नमः, सादर करते डॉक्टर रवी कोरांने। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

0: नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 1 ऑगस्ट. 1920 रोजी असहकार चळवळ सुरू झाली होती. 1944 मध्ये पोलंडची राजधानी वॉर्सा येथे नांझी विरुद्ध सशस्त्र उठाव झाला होता. 1960 मध्ये बेनिनला फ्रान्स पासून स्वातंत्र्य झाले होते. 1960 मध्ये इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी बनली होती. 1981 मध्ये अमेरिकेत MTV चे प्रसारण सुरू झाले होते. 1994 मध्ये भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली होती. 1996 मध्ये कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते निर्माते डॉक्टर दादासाहेब फाळके पुरस्कार राजकुमार यांना जाहीर झाला होता. 2001 मध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती. 2008 मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 वर 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. 2022 मध्ये मंकी पॉक्सच्या साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवला गेला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. याकरता जे जुने काही बुरशीनाशक आहेत किंवा रोगनाशक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मूळच्यूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल साधारणतः 1 किलो मूळच्यूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मूळच्यूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर ही दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मूळच्यूत आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मूळच्यूत आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता विशेषतः फळबागावरील जे बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मूळच्यूताचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधी कधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं द्रावण प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकं किंवा आणखी आवळ्यासारखी पिकं याच्यामध्ये आपण खुडाला लावण्याकरता शिफारसीत करत असतो. तर याच्यामध्ये 1 किलो मूळच्यूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं. 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायची. एकत्र मिश्रण जर केलं तर जे तयार होईल ते बोर्डो पेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोस्थोलाचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा. अन्यथा कधी कधी याचे दुष्परिणाम दिसतात म्हणून थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या नामको हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक आजही आपल्याकडे आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद श्रोते हो.
0: सर, आपण गेल्या 3 भागांपासून बोलत आहोत. आपण मागच्या वेळेस शेवटी बोललो सुद्धा की नामको हॉस्पिटल म्हटलं की कॅन्सर हा म्हणजे परवलीचा शब्द
1: आहे.
0: कॅन्सर बद्दल नेमकी काय काय सुविधा या आपल्या नामको हॉस्पिटलमध्ये आहेत?
1: सर, नामको हॉस्पिटल 2002 सालापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे अदर दॅन टाटा म्हणजे मुंबई ते नागपूर एवढ्या पट्ट्यामध्ये एक मेवा हॉस्पिटल 2002 सालापासून होतं की जे कॅन्सरवरती उपचार करत होतं. आज आपल्याकडे प्रत्येक प्रकारच्या लिक्विड आणि ट्युमर म्हणजे रक्ताच्या आणि गाठीच्या कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरवरती कुठल्याही प्रकारचे उपचार आपल्याकडे उपलब्ध होत असतात. कॅन्सर म्हटलं की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे महत्वाचे उपचार असतात. एक त्याची सर्जरी, दुसरं त्याला आवश्यक असेल तर रेडिओथेरपी किंवा रेडिएशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे लाईट देणे किंवा किरणोपचार, आणि तिसरं महत्वाचं असतं किमोथेरपी म्हणजे कॅन्सरला औषधं इंजेक्शन देऊन कॅन्सरचा आजार कमी करणे, कॅन्सरची गाठ कमी करणे आणि रुग्णाचं आयुष्य रुग्णाचं जगणं सुखकर करणे म्हणजे रेडिओथेरपी, सर्जरी आणि किमोथेरपी. असे 3 प्रकारचे टप्पे कॅन्सरच्या उपचारांमध्ये असतात. आणि आज आपल्याकडे अतिशय सुसज्ज असं सर्जरी कॉम्प्लेक्स, ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स कॅन्सरसाठी आहेत. शहरातले सर्वात तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ आपल्याकडे कॅन्सरच्या सर्जरीसाठी उपलब्ध असतात. किमोथेरपीमध्ये जर बघितलं तर मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट जे शहरातले सगळ्यात उच्च प्रतीचे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर मुकुल घरोटे, डॉक्टर संदीप ईशी, डॉक्टर सोनल धांडे, डॉक्टर प्रीती सोलंकी या आपल्याकडे किमोथेरपीसाठी उपलब्ध असतात. आणि रेडिओथेरपीमध्ये नामको हॉस्पिटलमध्ये गेल्या 2000 सालापासून कोबाल्ट रेडिओथेरपी होती. 2015 आपण मशीन बदलून लिनॅक रेडिओथेरपी सारखी अत्याधुनिक रेडिओथेरपी रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केली. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ब्रॅकीथेरपी आहे जी सुपरफिशियल म्हणजे वरवरच्या गाठींच्या उपचारासाठी वापरली जाते. अशा प्रकारच्या रेडिओथेरपी सेंटरमध्ये डॉक्टर कविता जाधव, डॉक्टर सुप्रिया बोराडे यांच्यासारखे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट या पूर्णवेळ रुग्ण सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध असतात.
0: सर, कॅन्सर म्हटलं तर उपचाराच्या अगोदर सुद्धा त्याची काळजी घेणं किंवा होऊ नये म्हणून काळजी घेणं हा मोठा भाग असतो, त्यासाठी नामको हॉस्पिटल काही करतंय का?
1: सर, आज जर आपण मेडिसिन मध्ये बघितलं तर प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी हा खूप मोठा सब्जेक्ट किंवा खूप मोठे ब्रँच डेव्हलप होते आहे. आणि सुदैवाने नामको हॉस्पिटलने काळाची पावलं ओळखून गेल्या काही वर्षापासून या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीमध्ये काम करायला सुरू केलेलं आहे. संस्थेचे विश्वस्त आणि अध्यक्ष सचिव या सर्वांनी कॅन्सर होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि रुग्णांची संख्या कमी करणं यासाठी आपण प्रयत्न करत असतो. नामको हॉस्पिटलला इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या माध्यमातून एक आरोग्यरथ वाहन प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये आपण स्त्रियांच्या स्तनाचं कॅन्सर आणि गर्भपिशवीचा कॅन्सर जो स्त्रियांमधला एक खूप मोठा फरक मोठा कॅन्सरचा भाग असतो, या निदानासाठी आपण नाशिक, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, राहता, इकडे पडगा किंवा शहापूर पर्यंतच्या परिसरामध्ये जाऊन अगदी खेडोपाडी जाऊन स्त्रियांची महिलांची तपासणी करत असतो. या व्हॅन बरोबर कॅन्सर तज्ञ डॉक्टर्स असतात जे पुरुषांच्या प्रोस्टेटचे कॅन्सर, जिभेचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, घशाचे कॅन्सर, गुटख्यामुळे होणारे कॅन्सर, तंबाखूमुळे होणारे कॅन्सर, मेंदूचे कॅन्सर अशा सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या प्राथमिक तपासण्या या व्हॅनमध्ये आपण त्या ठिकाणी करत असतो. हॉस्पिटलमध्ये जरी कोणी वॉक इन पेशंट आला आणि कॅन्सर बद्दल जर ज्याला भीती असेल त्याला आपण मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट कडे कन्सल्टिंग करतो. ते मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट त्याची सगळी फॅमिली हिस्ट्री, त्याचं फॅमिली ट्री घेऊन टार्गेटेड कॅन्सर कुठला होऊ शकतो म्हणजे आजोबांना ब्लड कॅन्सर होता, आजीला स्तनाचा कॅन्सर होता, मग वडिलांना लिव्हरचा कॅन्सर होता अशा प्रकारची हिस्ट्री घेऊन पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये साधारण कोणत्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून कुठल्या प्रकारचं लसीकरण घेणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचा आहार घेणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचं योगा योगासनं प्राणायाम करणं आवश्यक आहे असे सगळं मार्गदर्शन त्याला मेडिकल ऑन्कोलॉजी विभागामध्ये आपण करत असतो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रीरोग तज्ञ प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट आपल्याकडे असतात, ज्या अगदी 30-35 वयाच्या स्त्रियांपासून 60-70-80 वयाच्या स्त्रियांसाठी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर होऊ नये यासाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात. आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रकारातून कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन म्हणजे अगदी सुरुवातीचं कॅन्सरचं निदान, अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली क्युअर आणि प्रिव्हेंशन या दोन्ही गोष्टी नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून अतिशय योग्य प्रकारे चालू आहेत.
0: म्हणजे पेशंट तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याच्यावरती उपचार करता, याही पेक्षा तुम्ही पेशंट पर्यंत पण पोहोचतात शिखर स्तुत्य गोष्ट आहे. कॅन्सरच्या बाबतीत अजून एक मोठा समज आजकालच्या लोकांमध्ये आहे की बऱ्याच वेळेला असं वाटतं की रोग परवडला पण उपचार नको. त्याच्यासाठी त्या आजाराची भीती घालवण्यासाठी, कॅन्सरची भीती घालवण्यासाठी आपण काही उपाययोजना करतो का?
1: सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की एकतर रुग्णाला माहीत नसतं की त्याला काय झालेलं आहे. नातेवाईकांना डॉक्टरांनी साधारण कल्पना दिलेली असते की हा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर होऊ शकतो म्हटल्यावरती नातेवाईकांची मानसिकता डिस्टर्ब झालेली असते आणि ज्या दिवशी कॅन्सरचं निदान येतं त्या दिवशी त्या घरामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण असतं, ज्याला आपण सुटकी वातावरण म्हणतो असं असतं. आई वडील इकडे तिकडे बघत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत आणि मुळात कॅन्सर ऍक्सेप्ट न करणे अशी परिस्थिती संपूर्ण कुटुंबामध्ये असते. तर याच्यातला महत्वाचा फरक असा असतो की बीइंग हॉस्पिटलमध्ये आम्ही रोज कॅन्सरचे पेशंट बघतो, पण जर कुटुंबाच्या बाजूने विचार केला तर त्यांच्या कुटुंबामध्ये हा पहिलाच पेशंट असतो आणि पहिलाच कॅन्सर असतो. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना देणं, यासाठी नामको हॉस्पिटलमध्ये सगळ्यात आधी रुग्ण आला की मेडिकल सोशल वर्कर्स आपल्याकडे असतात, सायकोलॉजिस्ट आपल्याकडे असतात, जे पेशंटच्या मानसिकतेचा विचार करून त्याला हळूहळू त्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन या सगळ्या आजाराची निदानाची कल्पना त्याला देत असतात, त्याच्या फॅमिलीचं त्याच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग करत असतात. मी स्वतः रुग्णांचं काउन्सिलिंगसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतो. आमच्या मेडिकल सुपरिटेंडंट आहेत डॉक्टर विशाखा जागीरदार, या 24 तास फ्लोअरवरती अशा प्रकारच्या रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. जेणेकरून एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर पेशंट हा कॅन्सर फ्रेंडली झाला तर त्याचा आम्हाला उपचारांना खूप जास्त फायदा होतो. त्याच्या मनातली भीती निघून गेली की तो स्वतःच सांगतो की डॉक्टर मागच्या किमोला मला काही त्रास झाला नाही, तुम्ही वाटलं तर आता अजून चांगली काय स्ट्रॉंग किमो असेल ती द्या, मला कॅन्सर मधून बरं व्हायचं आहे. आणि सुदैवाने मी अभिमानाने सांगेल की नामको हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते, कारण नामको हॉस्पिटलमध्ये उपचार आजाराचे नाही तर आम्ही उपचार मनाचे करत असतो. ज्याचं मन सुधारलं त्याचा कुठलाही आजार असो, मग तो कॅन्सर असो, डायबिटीस असो की ब्लड प्रेशर असो, तो बरा व्हायला मदत होत असते.
0: सर आपण नामको हॉस्पिटलच्या बद्दल खूप गप्पा मारल्या, खूप छान तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. खर तर अजूनही भरपूर शंका माझ्या मनात आहेत, अजूनही विषय आहेत, आपण पुढच्या वेळेला नक्की भेटू.
1: नक्की.
0: तोपर्यंत जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना ओव्हरऑल नामको हॉस्पिटल बद्दल किंवा नामको चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल काय सांगाल?
1: सोपं आहे, नामको हॉस्पिटल तुमच्या मनात आजाराबद्दल कुठलीही शंका असेल, कुठलीही भीती असेल, किंवा तुम्हाला काहीतरी सोनोग्राफीचा रिपोर्ट केलेला आहे, काहीतरी तुमच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन करायला सांगितलेलं आहे, तुम्हाला वाटतं की मी हे का करावा, कशासाठी करावा, याचं कारण काय, याच्याने मला काही त्रास होतोय का, याच्याने माझ्या शरीरात काही गंभीर आजार होणार आहे का, निश्चित नामको हॉस्पिटलला या. तुम्हाला अतिशय प्रामाणिक आणि योग्य सल्ला नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून दिला जाईल. थोडक्यात नामको हॉस्पिटल तुमच्या मनाची, तुमच्या शरीराची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या आजाराची काळजी घेतं आणि तेही विना पैशाचं, कमीत कमी पैशाचं, आणि तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या आजारातून बाहेर पडायला नेहमी मदत करतं. तेव्हा मी इतकंच सांगेल की आजार आहे, आजार होणार आहे, आजाराची शक्यता आहे, निश्चित एकदा नामको हॉस्पिटलला भेट द्या. तुमच्या सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी आम्ही नामको हॉस्पिटलमध्ये प्रतिज्ञाबद्ध आहोत.
0: क्या बात आहे सर, जाता जाता पुन्हा एकदा नामको हॉस्पिटल पर्यंत कसं पोहोचायचं आणि संपर्क कसा करायचा ते आम्हाला सांगा.
1: नामको हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. तुम्ही शहराच्या कुठल्याही भागात असा आरटीओ ऑफिस सांगा, आरटीओ ऑफिसला पोहोचल्यानंतर आरटीओ ऑफिस कडे जर तुम्ही तोंड केलं तर तुमच्या पाठीशी नामको हॉस्पिटल असतं. नामको हॉस्पिटल सदैव रुग्णाच्या पाठीशी असतं, त्यामुळे तुम्ही 24 तासात केव्हाही कुठेही शहराच्या कुठल्याही भागातून फक्त आरटीओ ऑफिस रिक्षा बुक करा. ऑफिसच्या समोर तुमच्या पाठीशी नामको हॉस्पिटल आहे. 90 21 47 98 किंवा 94 222 54 762. धन्यवाद. सर, तुम्ही आज रेडिओ विश्वास वरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद रेडिओ विश्वास आणि रोटरी क्लब नामको हॉस्पिटलला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल.
1: श्रोते हो, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारत होतो डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
6: आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं हिरा या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट कब क्यू और कहां.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, हसरत जयपुरी यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत, आणि हे गीत ऐकूयात जाने अनजाने या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जाने पहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी, आनंद कुमार आणि रुणा लैला यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुकेश यांनी गायलेलं मंचली या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जाग उठा इन्सान या चित्रपटामधलं.

0: उसकी नजर उतार लेना।
1: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी। विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस। इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर। ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA। अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे. देवानंद दिग्दर्शित हम नौजवान या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन,

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राजेश रोशन आणि हे गीत आहे जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं गाय और गौरी. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

ऐसा प्रेमी फिर ना मिलेगा गोरी, ओ गोरी, फिर ना कहना

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कवी योगेश यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होत हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: इतिहास या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
0: कार्यक्रमातलं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर आणि वाणी जयराम यांच्या आवाजात. ही भक्तिरचना आहे हनुमान विजय या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे अजय विश्वनाथ यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत आहे प्रेम विवाह या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे जल महल.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: हे गीत आपण ऐकलं कत्ल या चित्रपटामधलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पेरेदाल.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर.

0: इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मनपसंत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अमित खन्ना यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत सरकारी वेमसाप या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, मेरा करम मेरा धर्म या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नितीन मुकेश यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं हे भक्तिगीत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: ही रचना होती कलियुग और रामायण या चित्रपटामधली. गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं आणि हे गीत आपण ऐकलं वर्मा मलिक यांचं नितीन मुकेश यांच्या आवाजात.
1: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
2: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक.
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत.

ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत, वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवूळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 1 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. होमुर्समधील हल्ल्यांबाबत भारताला चिंता. पश्चिम आशियातील संघर्षावर चिंता व्यक्त करीत होमुर्सच्या समुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे. या भागातील जलवाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू व्हावी असे आवाहनही भारताने केले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पश्चिम आशियातील परिस्थितीवर खुली चर्चा झाली, त्यामध्ये भारताचे UN मधील राजदूत परवर्थनेनी हरीश यांनी भारताची बाजू मांडली. ते म्हणाले, पश्चिम आशिया हा विभाग भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. या भागात पुन्हा संघर्ष सुरू झाला असून वाढत्या हल्ल्यांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे. जहाजांवर होणाऱ्या या हल्ल्यांचा भारताने सातत्याने निषेध केला आहे. या भागातील व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या भागातील जलवाहतूक कायम सुरू राहिली पाहिजे. पश्चिम आशियातील सुरक्षा आणि स्थैर्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा पुन्हा अवलंब करावा असेही हरीश यांनी यावेळी म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. ओडिशा आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर. मुसळधार पावसामुळे ओडिशा आणि आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. ओडिशात तिघांचा मृत्यू झाला असून 2 लाखाहून अधिक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. तर आसाममध्ये आणखी 7 जणांचा मृत्यू झाल्याने पुरातील मृतांचा आकडा 75 पोहोचला आहे. आसाममधील 3.32 लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात अडकलेले आहेत. ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की किओनजार जिल्ह्यात अग्निशमन दलातील एका जवानाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. एका वृद्धाचा भिंत कोसळून मृत्यू झाला तर एका बालकाचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळून आला. ढेंकानाल जिल्ह्यातील 266 गावे अद्याप पाण्याने वेढलेली आहेत. सुमारे 30,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी छावण्यांमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरामुळे 761 घरांचे नुकसान झाले असून 7,901 हेक्टर शेती पाण्याखाली गेली. राज्यातील 10 जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही शांताराम पुरस्कार जाहीर. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे सन 2025 चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना, तर स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. तसेच चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विशेष योगदान पुरस्कारासाठी 6 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार आहे. 10 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. तस्मै श्री गुरवे नमहा असं म्हणत नाशिक नगरीत गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी. शहरासह उपनगरात गुरु पौर्णिमा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी झाली. यानिमित्त महाप्रसादासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाचे औचित्य साधत विविध शाळांमध्येही गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एकमुखी दत्त मंदिर, श्री काळाराम मंदिर इत्यादी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. गुरु पौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर रोडवरील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात विविध धार्मिक सोहळ्यांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. दिवसभरात 1,000 भाविकांनी श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या पादुका आणि समाधीचे दर्शन घेतले. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन.
1: बाबाज थिएटर्स आयोजित 90 दशकातील आवडीच्या लोकप्रिय हिंदी फिल्मी गीतांचे सादरीकरण. सुरभी गोड सूर्यवंशी प्रस्तुत हिट्स ऑफ 90s. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 6:15 ठिकाण शंकराचार्य

0: जाधव, दिलीप सिंह पाटील, सौयोग्यता पाटील, राजा पाटेकर, प्रशांत कापसे, साहिल शहा, एन सी देशपांडे, मिलिंद जोशी।
1: तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र। आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। मी श्रद्धा तुमची रजा घेते। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
2: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी। विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस। इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर। ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA। अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02-253-2-39-21-21।
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत। कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: तुम्ही ऐकाय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी. आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी। या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत, आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारू. नमस्कार शेळके साहेब. आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मला 5 ते 6 म्हशी दिसत आहेत. आम्ही सहज असं फिरता फिरता आलो आणि तुमच्या घरासमोर म्हशी दिसल्या आम्हाला की 5 चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
2: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
1: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरोबर. कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
2: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैशीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
1: अच्छा. मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी का तुम्ही?
2: ती बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापले नव्हते झाले, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
1: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
2: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
1: नाही नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे
2: ते? आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष 30 वर्ष
1: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा. केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
2: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
1: अच्छा.
2: दूध काही आपल्याला काढतात नसे, वय लहान असल्यामुळं बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
1: पण म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
2: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली होती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा.
1: अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का, आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली आमच्या पशुपालकांना सांगा थोडस।
2: प्रगती झाली साहेब, आपण एक म्हैस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 ते 3-4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या।
1: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
2: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँक माहित नव्हती, काही माहित नव्हते। 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची, ही आपली पद्धत होती, ही आपली बँक।
1: अच्छा,
2: बस।
1: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
2: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोडलं आणि त्याची शेती घेतली।
1: पण 1 ते 2, 2 ते 4, 4 ते 6 तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो? बरं, काय
2: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे आहे 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, ही जी सोय केली ती 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते, तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळे आम्ही जाफरान घ्यायला होता।
1: पण असं म्हणतात हो की गावरान दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो।
2: नाही, ते फरक तर विषय कोणी असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल।
1: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते।
2: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, एक ठिकाणी एक जागेवर बांधलेलं असल्या तर बस एक डाले कुठं ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही, त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो।
1: अच्छा अच्छा, बरं। आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावरानी खात नाही।
3: गावरानीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाण बंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाचं चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून। आणि तसं गावरानी म्हशीपासून दूध मिळत नाही म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो।
1: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
3: हा 2 पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत।
1: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, है की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, है की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल, व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही होत असतो, तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे?
2: मागच्या वर्षी साहेब 50 ते 60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक म्हैस गाबडली, एका म्हशी कॅन्सल झाला।
1: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, है की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विषद केला, तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
2: डॉक्टरचा सल्ला घेतली साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गाडीला पाजण सुटलं, ही गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करायचा, 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली ती गेली, तर एक काम असेल कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत गाईला खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता, इथं ते पिकलंच नाही, म्हैस ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस,
1: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं, पण हिंमत सोडावी लागत नाही।
2: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता।
1: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
3: अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून, काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल।
1: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो लगेच आपण दवाखान्यात जातो त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात ज्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे नाही का. अच्छा तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिम्मत सोडली नाही हारली नाही खचले नाही बिलकुल काय नाही दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले आहे की नाही. आपण थोडस तुमचं नुकसानाबद्दल आपण विचार केला सुरुवात केव्हा केली तुम्ही आणि एक ते दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही ते गाऊनच वाटला तुम्हाला आहे की नाही. तुम्ही सहन केला तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध एक रुपयापासून तुम्ही विकता आज काय भाव आहे.
2: आजचा भाव आहे साहेब 22
1: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला सकाळी किती निघते आणि संध्याकाळी.
2: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर दोन टाइम
1: म्हणजे सकाळी 15 लिटर. अच्छा अच्छा अच्छा 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही.
2: नाही पाला वगैरे होऊ शकते ना साहेब कोरा नाही होऊ शकत.
1: बरोबर
2: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
1: अच्छा
0: स्वतःचा रिसॉर्ट होमस्टे ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508 महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
4: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटावरलं. हे गीत आहे राम उगावकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, तुका झालाच हे कळस. या चित्रपटामधलं गीत संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगुळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

जपून जा।

तुला तंगा तो

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात प्रेम आंधळं असतं या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: राज, आपण लग्न कधी करायचं?
8: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
7: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
8: मग आता पुढे काय करायचं?
6: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
8: पण मग संपर्क कुठे करायचा?
6: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर।
7: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
8: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिकहून आणि आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन म्हणजे शायरी, काव्य. विलक्षण सुंदर अर्थ असणारा उर्दूतला हा एक शब्द. मुळातच नर्म लहेजा असणारी नजाकतीची उर्दू भाषा आणि त्या भाषेत काव्यासाठी रचलेला हा सुंदर शब्द. काव्य म्हटलं की त्यातल्या विषयांचं वैविध्य नजरेसमोर येतं. लिहिणाऱ्या लेखणीला यातले अनेक विषय आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर साद घालतात आणि भाषा कुठलीही असो लेखणी त्या विषयाला अनुसरून काव्य लिहित जाते. आयुष्याविषयी बोलताना जेव्हा प्रत्यक्ष आयुष्याचाच विचार येतो तेव्हा जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही म्हणत अनेक कवींनी आयुष्यावर व शायरीने या जिंदगी नावाच्या कोड्याविषयी लिहिलेले लेखन आठवल्याशिवाय राहत नाही. उर्दू भाषेच्या विलक्षण गोडव्यासह असणाऱ्या अथांग महासागरामध्ये जिंदगीविषयी विविध शायरांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यातलेच माझे काही आवडते शेर आपण आजच्या सुखनमधून ऐकणार आहोत. सुरुवात करूया फानी बदायुनी नावाच्या शायरच्या पुढील शेरपासून. हा शेर माझ्या अगदी मनाजवळचा. शायर म्हणतात, एक मुअम्मा है समजने का न समझाने का, एक मुअम्मा है न समझने का न समझाने का, जिंदगी काहे को है ख्वाब है दीवाने का. आयुष्य नावाची ही गंमत, हा मुअम्मा हे समजण्याचं किंवा समजवून सांगण्याची ही गोष्टच नाही. हे आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे आणि स्वप्न तरी कोणाचं, ये ख्वाब है दीवाने का. त्यामुळे आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या अनेक अतर्क्य घटनांचा गोषवारा म्हणजे आयुष्य असं वाटताना शायर सहज सांगतो की बाबा रे, हे एक स्वप्न आहे आणि तेही कोणाचं, तर एका दिवाण्याचं. म्हणजे हे आयुष्य सुटसुटी सोपं सरळ रेषेवर असेल असा विचारच करायला नको. विश्वाच्या विराट पसाऱ्यातलं एका सूक्ष्म कणापेक्षाही लहानसं आणि केवळ काही वर्षांपुरतं असणारं आपलं अस्तित्व खरं तर, पण या ओण्या पुऱ्या कालावधीत आयुष्य विविध कोडी घालत जातं. नेमकं काय आहे हे आयुष्य, कसं जगायचं असा प्रश्न पडतो तेव्हा निदा फाजली त्यांच्या शांत लेखणीला अनुसरून एक उत्तर देतात. ते म्हणतात, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो. जीवनाच्या या वाटेवर ख्वाब उम्मीदे यांना शायर चक्क खिलौने म्हणतो आणि कधीतरी कुठल्या तरी क्षणी आपल्याला देखील ते पटलेलं असतं. बालपणीचा सुखाचा काळ, नवथर तारुण्य, आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेली धडपड, या सगळ्याच्या पुढे जाताना प्रगल्भतेच्या टप्प्यावर जीवनाकडे समजुतीने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो आणि तेव्हा एक शेर सामोरा येतो, जिंदगी शायद इसी का नाम है, जिंदगी शायद इसी का नाम है दूरिया मजबूरिया तन्हाइया. कैफ भोपालींचं हे म्हणणं आपण समंजसपणे मग ऐकून घेतो. उर्दू शायरी वाचणाऱ्या, अभ्यासणाऱ्या किंवा शायरीवर प्रेम असणाऱ्या अनेकांचे फिराक गोरखपुरी व जॉन एलिया हे लाडके शायर. या दोघांनी जिंदगीवर लिहिलं नसतं तर नवल. फिराक गोरखपुरी म्हणतात, मौत का भी इलाज हो शायद, मौत का भी इलाज हो शायद, जिंदगी का कोई इलाज नहीं.
तर एकीकडे जॉन एलिया म्हणतो, जो गुजारी न जा सकी हमसे, जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है. आणि मग आपल्यापैकी अनेकांच्या मनातील भावनांना या शब्दांमधून नेमकी वाट मिळते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. साहिरचं हे गीत, ही गजल ऐकलेली नाही असा रसिक विरळा, मात्र जिंदगीबद्दल साहिर एक विलक्षण शेर लिहितो. तो म्हणतो, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, जैसे कोई निभा रहा हो रकीब से. रकीब म्हणजे प्रतिस्पर्धी, एखाद्या प्रतिस्पर्ध्याशी वागावं त्याप्रमाणे आयुष्य आमच्याशी जरा परकेपणानेच वागलेलं आहे. एक वेगळंच क्षितिज कवितेच्या आसमंताला कायमच देऊ पाहणारे गुलजार जिंदगीविषयी लिहितात, जिंदगी यू हुई बसर तन्हा, जिंदगी यू हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा. अनेक लोक सोबत असले तरी एकाकीपणा येतो हे सांगणारी गुलजारांची ही लेखणी. अर्थात आयुष्य म्हणजे निराशाच नव्हे तर उमळणाऱ्या कळ्या, फुलपाखरं, इंद्रधनुष्य, हसणारी तान्ही मुलं, निर्व्याजपणे एकमेकांची साथ देणारी माणसं, हे देखील आयुष्यच. आणि म्हणूनच इमाम बख्श नासिक असं लिहितात, जिंदगी जिंदा दिली का है नाम, जिंदगी जिंदा दिली का है नाम, मुर्दा दिल खाक जिया करते है. आपण उमेदीने आणि जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून असावं हे जाणवून देणारा हा शेर. आयुष्याच्या भल्या बुऱ्या अनुभवांमधून पार होताना त्या अनुभवांचे वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळे अन्वय लागताना एक अतिशय महत्त्वाचा शेर आठवतो, तो पुन्हा फिराक गोरखपुरींचा. ते म्हणतात, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे जिंदगी हम दूर से पहचान लेते हैं. एक न उलगडणारं कोडं वाटणाऱ्या आयुष्याच्या थेट नजरेत नजर घालून बघण्याची आणि तुला आम्ही आता ओळखून आहोत असं सांगण्याची फिराक गोरखपुरी यांची ही पद्धत मग आपल्याला देखील जगण्याची एक नवीन नजर देऊन जाते. आयुष्य नावाचा प्रवास सुरू असतो, सुरू राहतो. सुखांच्या आजच्या भागात आयुष्याविषयी इतकंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिक हूँ, धन्यवाद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे RJ श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी RJ श्रद्धा. रसिकहो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. नुकतीच आषाढी एकादशी झाली, चातुर्मासाला प्रारंभ झाला, या सगळ्याचं कव्हरेज आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून वेळोवेळी घेतलंच. पण आपल्या नाशिकच्या अगदी जवळ असलेलं त्र्यंबकेश्वर आणि तिथून दरवर्षी लाखो वारकरी निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आणि ह्याच वारीमध्ये नाशिकमधली काही तरुण मंडळी ह्यावेळेला सहभागी झाली होती. त्यांचा सगळा जो काही अनुभव आहे, त्यांना मिळालेली शिकवण आहे, ह्या सगळ्याच विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्याकडे दोन तरुण मित्र इथे आलेले आहेत. एक म्हणजे शुभम धांडे आणि दुसरे मयूर परणकर. तर आज त्या दोघांशी आपण गप्पा मारूया आणि वारीचा त्यांचा नेमका अनुभव कसा होता हे जाणून घेऊया. सगळ्यात आधी शुभम, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद रामकृष्ण हरी.
1: तर मला सांगायला आवडेल सगळ्या श्रोत्यांना की शुभमचं स्वतःचं चॅनल आहे, तो क्रिएटिव्ह मीडियामध्ये काम करतो, तर तुझ्याकडून सगळं जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी मयूरजी, तुमचं देखील स्वागत. मयूरजी सिनेमॅटोग्राफर आहेत, चित्रपट अल्बम ह्यासाठी ते काम करतात आणि तुमचा देखील वारीचा अनुभव जाणून घेणार आहोत. पण तुमची वारीची सुरुवात आळंदीहून झालीये,
2: हो
1: बरोबर? तर ह्या सगळ्याचवरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर सुरुवात पुन्हा एकदा शुभम पासून, की एकतर क्रिएटिव्ह मीडियामध्ये काम करत असताना अचानक वारीला जावं असं का वाटलं?
2: अचानक असं नाही म्हणणार मी, कारण की ही परंपरा खूप वर्षांपासून आहे. साधारण 750-800 वर्षाचा इतिहास आहे वारी परंपरेला. आणि त्यातल्या त्यात निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आपल्या त्र्यंबकेश्वर नगरीतून पंढरपूरपर्यंत जाते, म्हणजे आपल्या शहरातून जाते. आणि कधीतरी या वारीचा भाग होता यावं असं वाटायचं बरेचदा, किंवा बरेचदा यूट्यूबवर किंवा इतर वेळेस बातम्यांमधनं हे व्हिडिओ पाहिले जायचे की वारी इतकी सुंदर असते आणि तिथलं रिंगण बरेचदा पाहिलं जायचं. तर त्याबद्दल एक पहिले तर क्रेज होती. आणि त्यानंतर ज्या गोष्टी लोक सांगायचे की वारीत एकदा तरी वारी करावं असं खूप लोकांकडनं ऐकलेलं होतं. पण मग असं होतं ना की ह्या वयामध्ये, तरुण वयामध्ये बरेचदा लोक करत नाही की वय झाल्यावर करतील किंवा रिटायर झाल्यावर आपण वारीत जाऊ असं बरेचदा ऐकलं जायचं. पण नशिबाने ज्या फील्डमध्ये आपण काम करतोय क्रिएटिव्ह मीडियामध्ये, तर तिथे तो एक स्कोप मिळाला मला की मी फ्रीलान्सिंग काम करतोय तर माझ्याकडे वेळ होता आणि या निमित्ताने आपण वारीचा भाग होऊ शकतो असं मला वाटलं. आणि ठरवलं होतं की यावर्षी आपण जायचं वारीमध्ये आणि त्यात क्रिएटिव्हली आपण ही वारी आपला अनुभव पोचवायचा हा पण एक मनात विचार केला. सो व्हिडिओ सुद्धा बनू आणि वारी सुद्धा चालू, तर त्यानिमित्ताने ठरवलं आणि मग वारीत सामील झालो.
1: वा बरं, मग पूर्ण प्रवास पायी केलास?
2: हो, पूर्ण प्रवास पायी केला.
1: आणि मग त्यावेळेला म्हणजे अर्थातच चालत जायचंय, एकतर मध्येच ऊन मध्येच पाऊस, हे सगळा समतोल राखत स्वतःची तब्येत सांभाळत, मग ते कधी असं वाटलं की उगा चालो किंवा काय असं कधी झालं?
2: नाही, भीती होती, असं नाही की एकदमच मी तयार होतो असं काही नाही की इतका मोठा प्रवास करायचा आहे. आणि नाशिकच्या निवृत्तीनाथांच्या पालखीचा प्रवास असतो 27 दिवसांचा. 29 तारखेला निघाली होती जूनच्या आणि आता आषाढीच्या आसपास ती पोहोचली तिथे. तर सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी जिथे जिथे पालखी जात होती आपली निवृत्तीदादांची तिथे तिथे पाऊस पडत होता. म्हणजे ज्या गावात पालखीचं आगमन झालं तिथे पाऊस पडत होता आणि त्र्यंबकमधनं निघताना पाऊस होता. सो पहिले 3 दिवस माझ्यासाठी एक वॉर्मअप होते असं म्हणता येईल, कारण की मी नाशिकचा आहे तर मला इथे जवळ घर होतं माझं. सो हे 3 दिवस मला शिकायला मिळाले की कसा प्रवास करायचा पुढे जाऊन. सो 3 दिवस तर मी रोज सकाळी घरून वारीच्या जिथून सुरुवात होणार असतं तर तिथे जाऊन थांबायचो आणि तिथून तो दिवसभराचा टप्पा कम्प्लीट करायचो. तर त्यावेळेस मला कळालं होतं की पुढे जाऊन मला काय काय सोबत लागणार आहे. तर त्याची तयारी माझ्या पहिल्या 3 दिवसात झाले. या 3 टप्प्यामध्ये मला बऱ्यापैकी एक कल्पना आली की हा प्रवास पुढे कसा असणार आहे, काय काय गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजे. सो त्यामुळे पुढे तशी काही अडचण नाही आली. आणि वारी एक तर अशी गोष्ट आहे ना की तिथे तुम्हाला सांभाळून घेणारे खूप लोक असतात. तिथे एक शब्द खूप असतो, माऊली म्हणणं आणि तुमच्यासाठी सगळे उभं राहणं सगळे असतं. त्याच्यामुळे ती अडचण कधी जाणवली नाही मला तिथे.
1: वा मस्त. पण मग असं होतं ना की नाशिकहून आपली एकच दिंडी असते पण पुढे जसं जसं जात जाऊ तसं तसं अनेक दिंड्या जोडल्या जातात. मग नेमकं आपल्याच लोकांबरोबर टिकून राहणं, कारण आपण तर नेहमीचे सराईत नसतो किंवा आपल्याला पहिलीच वेळ असते, मग अशा वेळेला कधी काही अडचण आली की आता आपण कुठेतरी भरकटलो आहोत किंवा काय असं काही झालं?
2: नाही, म्हणजे नशिबाने तसं काही झालं नाही. दिंड्यांचं थोडंसं सांगतो की बऱ्यापैकी लोकांना माहित होईल तर नाशिकच्या निवृत्तीदादांच्या पालखीमध्ये जवळपास 57 ते 58 दिंड्या असतात वेगवेगळ्या गावांच्या. त्यांना एक क्रमांक दिलेला असतो आणि म्हणजे जी पालखीची परंपरा सुरू झाली होती हैबत बाबा जे आहे जे शिंदे सरकारमध्ये होते ज्यांनी वारी परंपरा सुरू केली तर त्यांनी ती क्रमांक दिले होते. सुरुवातीला एक नगारा असेल, मग ध्वजवाले किंवा नंतर टाळ घेऊन तुळशी घेऊन चालणाऱ्या माऊली असतील, मग नंतर मुख्य आपला जो पादुकांचा रथ असेल आणि मागे मग वेगवेगळ्या दिंड्या असतील. तर त्यानुसार असे क्रमांक दिलेले 57-58 दिंड्या होत्या. बट मग मी अशा एकाही दिंडीत नव्हतो. एक गाव होतं त्यांची एक स्वतंत्र अशी दिंडी होती ते पण त्याचा भाग होते. तर मी त्यांच्याकडे एक माझी नोंदणी केली होती, म्हणजे माझ्या वस्तू वगैरे त्यांच्या गाडीत ठेवायचो मी दिवसभर चालताना आणि संध्याकाळी झोपायची जिथे व्यवस्था असेल त्यांची तर तिथे जाऊन झोपायचो. सो त्यामुळे त्या सामानाची चिंता दिवसभर नसायची की त्यांच्याकडे दिल्या असल्यामुळे. आणि दिवसभर वारीचा अनुभव घ्यायचा होतो त्याच्यामुळे मी एका दिंडीसोबत नाही थांबलो. बऱ्याचदा मी दिंडीच्या म्हणजे पालखीच्या खूप पुढे असायचो आणि बऱ्याचदा एकदम शेवटी असायचो प्रत्येक त्या लोकांसोबत संवाद होईल म्हणून. सो त्यामुळे चुकलो तरी तो प्रत्येक माणूस अनोळखीच होता आणि प्रत्येक माणूस ओळखीचाच होता.
1: क्या बात. बर, तू मजल दर मजल करत वेगवेगळे अनुभव घेत पंढरपुरात पोहोचला. मग तिथे पोहोचल्यानंतरचा अनुभव कसा होता? म्हणजे दर्शनासाठी तू रांगेत उभा राहून दर्शन घेऊन आलास की फक्त इतर वारकऱ्यांसारखं कळस दर्शन घेऊन परत आलास?
2: खरं तर कळस दर्शन हे म्हणजे आषाढीच्या दिवशी कळस दर्शन म्हणजेच पांडुरंगाला भेटणं असं मला वाटतं. कारण की हा 27 दिवसाचा जो प्रवास होता ना त्याच्या प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक दिवसामध्ये ना पांडुरंग आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात भेटत असतो ना याची जाणीव होत होती. म्हणजे जसं मी बोललो ना की या वारीमध्ये आपल्या ताटात वाढणारे लोक जास्त भेटतील. कारण की मला अन्नदाता भेटला, भारताची जी वेगवेगळी संस्कृती म्हणजे अतिथी देव भव इथेच अनुभवायला मिळालं, त्याच्यानंतर अन्नदान अन्न संस्कृती इथे मिळाली मला पाहायला. आणि वेगवेगळ्या रूपात जर मी मागे एकटा जरी पडलो तर एखादा व्यक्ती येऊन माझ्या सोबत चालेल आणि माझा तो एकटेपणा घालवतो. सो त्याच्यामुळे ते एकटेपण नाही वाटलं. तो हा रोजचा प्रवासच माझा पंढरपूरचा पांडुरंग मला भेटत होता. पण ज्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचलो ना ते एक असतं ना की काय म्हणता डेस्टिनेशन पेक्षा तो प्रवास बरंच काही शिकून जातो ना. तर त्या प्रवासात पांडुरंग इतका भेटून गेला होता ना तिथे गेल्यानंतर दुःख वाटायला लागलं होतं की आत्ता एखाद्या 2 दिवसानंतर ही वारी संपणार आहे आणि मला आता परत जावं लागणार आहे. तर रोज ते भेटणारा अनुभव कदाचित इथून पुढे कसं घेता येईल किंवा रोज ते नामस्मरण व्हायचं पांडुरंगाचं की ज्ञानोबा माऊली तुकाराम रोज ओठांवर असायचं. कदाचित हा सगळा प्रवास कुठे आत्ता थांबणार आहे काय तर त्याची थोडीशी एक खंत वाटत होती. पण तिथे गेल्यानंतर कारण मी विशेष म्हणजे पंढरपूरला आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो आणि तेही वारीच्या रूपात गेलो होतो की पायी चालत गेलो होतो. त्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर ती सगळी म्हणजे चंद्रभागेच्या तिरी आणि चंद्रभागे सगळेजण जे नदीत स्वतःला झोकून देत होते की आता पांडुरंगाच्या लीन व्हायचंय तर ते सगळं बघताना ना कुठेतरी एक आनंद होता की ह्या गर्दीमध्ये सुद्धा प्रत्येक जण एकमेकांना धरून कसं आहे ना ते तिथे पाहायला मिळालं. सो छान वाटलं तिथे पोहोचल्यावर.
1: मस्त. परत येताना तू वारीतून काय घेऊन आलास नेमकं?
2: वारीने मला एक मंत्र दिला रामकृष्ण हरी जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं. तर तो मंत्र फक्त 3 शब्द नाहीये किंवा 3 अक्षरं नाहीये तर मला असं वाटतं की त्यातला राम म्हणजे आनंद देणारा आहे जो सर्वांना सुख आणि शांती देतो आणि कृष्ण म्हणजे सर्वांना आपलंस करणार आहे जो प्रेमाने सर्वांना जोडतो आणि हरी म्हणजे आपलं दुःख आहे तो हरतो आणि संकटापासून दूर ठेवतो. तर हे रामकृष्ण हरी जे प्रत्येक वेळेस आम्ही ज्यांना भेटतो म्हणतो ना तर हे 3 शब्द कदाचित आपल्या आयुष्याची शिकवण आहे. तर ही मी वारीतून घेऊन आलो असं मला वाटतंय.
1: वा, खूपच छान. एकूणच हा सगळा प्रवास खूप काही शिकवणारा होता. ऍडजस्टमेंट असेल किंवा इगो बाजूला ठेवण्यासारखा असेल, अनेक गोष्टी तुझ्या बोलण्यातून लक्षात आल्या. तू भावनिक झाला तेही लक्षात आलं. आणि नक्कीच अशा वर्षानुवर्ष तुझ्या वाऱ्या होत राहू अशा सदिच्छा देते.
2: धन्यवाद.
1: तर मयूरजी तुमच्याकडे येते आता. आपण किती वर्षापासून वारी करत आहात?
3: तसं म्हणायला गेलं ते माझं चौथं वर्ष होतं आणि पायी हे दुसरं वर्ष होतं. गेल्या वर्षी मी एकटाच गेलेलो होतो, कोणी नव्हता सोबत. यावेळेस होते, दोन जण होते माझ्या सोबत, ते पण आलेले होते पायी वारी करायला. अशी चौथं वर्ष.
1: बर, काय नेमकी प्रेरणा कुठून मिळाली वारी करण्याची?
3: प्रेरणा म्हणायला गेलं तर असंच रील्स वगैरे बघत होतो आणि एक मेन म्हणजे आई वडिलांकडूनच. वडील सांगायचे की आम्ही जेव्हा लहान होतो, मी तेव्हा म्हणजे काही समजत वगैरे नव्हतं, तेव्हा पप्पा तेव्हा ड्रिंक वगैरे करायचे, हे करायचे. आणि जेव्हा पांडुरंगाच्या इथे गेले, दर्शनाला गेलो होतो, पूर्ण फॅमिली गेली होते, तर तिथे पांडुरंगाच्या त्या माळा असतात, तुळशीच्या माळी, त्या मम्मी पप्पांचं तिथे लग्न लावलं होतं. म्हणजे त्यांनी एकमेकांना ते माळ घातल्या होत्या आणि तिथे लग्न लावलं होतं त्या गाभाऱ्यात. आणि तिथून मग माझ्या पप्पांचं सगळं सुटून गेलं आणि तो एक हे होता. आणि जेव्हा मोठं झालो, समजायला लागलं गोष्टी आणि रील्स वगैरे बघायला लागलो, तर म्हटलं आपण पण एकदा ही वारी काय असते हे अनुभवू याचा यावेळेस. तर मग गाडी वगैरे करून मग आम्ही मित्रांना थोडं कन्व्हिन्स करून आणि ते पण एक बोलवूनच म्हणता येईल, तर मग आम्ही गेलो होतो सगळे सात जण तेव्हा.
1: वा, बरं. आपला प्रवास कसा असतो ते एकदा सांगा.
3: हो, आता जे पायी वारी करतात ना ते आळंदीपासून निघतात. आळंदीपासून पहिल्या दिवशी प्रस्थान होतं आणि त्यानंतर मग जो प्रवास राहतो तो बंडे शेगाव वगैरे वगैरे ते करत, त्या दरम्यान रिंगण सोहळा होतो. परत रोजची एक समाज आरती असते, ती समाज आरती रोज रात्री संध्याकाळी होते. तर तिथे पण समाज आरतीमध्ये पण तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे लाखोंनी पब्लिक असते तिथे आणि तो एकटा चोपदार जो असतो, त्याचा जो तो हातात भाला असतो त्यांचा, तो त्याने वरती केला की पिन ड्रॉप सायलेन्स तिथं होतो. म्हणजे लाखो वारकरी एकदम शांत बसतात तिथे, फक्त एकटा चोपदाराचा आवाज येतो तिथे आणि बाकी पूर्ण सायलेन्स असतं तिथे. तुम्हाला ते एक शांतता अनुभवायची असेल ना ती वारीची, समाज आरतीची, तर तो एक अनुभव असतो तिथे. आणि मग हेच रिंगण असतं, मग त्या रिंगण पळून झाल्यानंतर मग तिथे जो नाद ब्रह्म होतो, तो नाद ब्रह्म पण खूप अनुभवायचा असतो. जो टाळांचा गजर आहे, तो टाळांचा गजर एकदा तुम्ही अनुभवला ना, तो कायम तुम्हाला आहे ना कानावर ते शहारे अजून पण अंगावर येतात.
1: बर, मग ह्या सगळ्या पायी प्रवासामध्ये कशाची भ्रांत नाही राहत की आता तहान लागलीये, भूक लागलीये, मग अशी वेळ आली तर?
3: नाही, आता तहान लागली, भूक लागली वाटतं माणसाला, पण जेव्हा आजूबाजूला माणूस बघतो ना, म्हणजे इवन 80 वर्षाचे म्हातारे असतात, लहान लहान मुलं असतात, ते ज्या एनर्जीने पुढे पळत असतात ना, ते पाहून ना आपण सगळं विसरून जातो तिथे. आणि मुळात लक्षातच राहत नाही की आपण वारीत चालतोय. जो 29 किलोमीटरचा टप्पा आहे, 32 किलोमीटरचा टप्पा आहे, मोठे मोठे टप्पे ते कधी माणूस पूर्ण करून जातो ना ते सुद्धा कळत नाही. साधारणतः 4:30 पायी चालायला सुरुवात होऊन जाते, तर ते पायी चालता चालता कधी तो टप्पा येतो रामकृष्ण हरी म्हणत ते कळत नाही. मग दुपारचा 20 आणि दुपारचा 20 जे जेवण वगैरे केलं, परत आपला जिथे रात्री मुक्काम आहे तिथे जातात लोक.
2: मी त्याच्यात ऍड ऑन करेल थोडंसं. जे बोललं की भूक लागत नाही किंवा तहान भूक लागत नाही ना, तर ती जरी लागली ना तर जाणवली, किंवा असं पण मी अनुभव घेतले की एखाद्याला इच्छा झाली की आता मला काहीतरी खायचंय किंवा एखाद्या टाईप मधलं

0: खेड्या गावातले लोक आहे, तर भरपूर लोक होते तिथे, फोटोग्राफर्स होते तिथे, जे मोठे मोठे VIP होते त्यांचे पण लोक होते, परत जे तिथे मॅनेजमेंट करणारे होते, जे स्वयंसेवक म्हणता येईल ते पण तिथे होते. प्रत्येक जण म्हणजे अक्षरशः आज जर रिंगणा समजा 10 वाजता आहे ना, लोक सकाळी 5 वाजेपासून तिथे रिंगणाला का, तर आपल्याला अश्व दिसला पाहिजे आणि अश्वाला हात लागला पाहिजे. आता अशी म्हणतात की जेव्हा अश्व पळतात रिंगणामध्ये, एका अश्वावर माणूस बसलेला असतो झेंडा घेऊन आणि एक अश्व रिकामे असतात, तर तेव्हा म्हणतात की माऊली त्या अश्वावर बसलेल्या असतात. सो वारकऱ्यांची ती श्रद्धा आहे की आपला हात तिथे लागला पाहिजे त्या अश्वाला, तर ही श्रद्धा आहे गावाकडच्या लोकांकडचे. आणि मी तिथे असं पण बघितलं, जे VIP कल्चर आहे किंवा फोटोग्राफर्स आहे, यांना फक्त आपल्याला तो एक मोमेंट, आपला मोमेंट किती चांगला जपता येईल, किती चांगला कॅप्चर करता येईल ह्याच्यावर भर होता. पण वारकऱ्यांच्या मनात काय होतं की आमचा हात लागला तिथे पाहिजे. आणि जेव्हा अश्व पळून आले ना, जी VIP वाल्यांची जी लाईन होते, म्हणजे बोलते फोटोग्राफर्स, ते सगळे निघून गेले. पण जे ज्यांच्या मनात जी श्रद्धा होती ना, त्यांनी काय केलं, जे अश्व पळून आल्यानंतर जे घोड्याचे जे टापांचे निशाण ना, ती माती उचलून कपाळाला लावली. म्हणजे त्यांचं अश्व दिसले नाही तरी चालेल, पण ती माती कपाळाला लागली पाहिजे ना, हे त्यांच्या जास्त हे होतं. तर ते म्हणजे तिथून एक संयम पण शिकायला मिळतं आपल्याला की जाऊ द्या बाबा.
1: माझ्यासाठी रिंगणचं मी थोडं ऍड ऑन करेल की म्हणजे त्यांनी जे एक रिंगण बघितलं ती बघायची सगळ्यांचीच इच्छा असते महाराष्ट्र लोकांची. ते वाकरीचं रिंगण त्यांनी बघितलं, जे माऊलींच्या पालखीला, म्हणजे त्या पालखीच्या रूट मध्ये येतं. आणि निवृत्ती दादांच्या पालखीच्या मध्ये 2 गोल रिंगण होता आणि 1 उभं रिंगण झालं होतं. एक आपल्या सिन्नरला झालं होतं आणि नंतर दुसरं करकम म्हणून आहे गाव त्या ठिकाणी. तर जेव्हा, कारण की माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन होती, कारण मी पहिल्यांदीच ही सगळी गोष्ट अनुभवत होतो. तर ज्यावेळेस पहिल्यांदी रिंगण तोळ्यासाठी जायचं होतं की, आणि पण त्याआधी भरपूर पाऊस चालू होता, म्हटलं आता रिंगण पाहायला मिळतं नाही मिळतं, पण काही तासाआधी थोडा पाऊस थांबला, तर तेवढ्या वेळेमध्ये ती पूर्ण जागा तयार केली त्यांनी अश्वांसाठी, जो मधली गोल रिंगण तयार करता, बाहेर लोक बसणारे आणि मध्ये आल्यानंतर जिथे पादुका किंवा जो पालखी जिथे विसावायला थांबते, तर ती जागा सगळं तयार करून सगळे तयार होते. आणि तो रिंगण आणि आजूबाजू बसलेले सफेद कपड्यातले सगळे वारकरी बघताना असं ना की भारावून गेलं की एवढी गर्दी आणि हे रिंगण काय. तर त्याला मी अनुभवलं आणि मला असं वाटलं की हे एक विश्वाचं रिंगण आहे, की याच्यात वेगवेगळे रूप बघायला मिळत आहे. आणि जसं तो बोलला की त्या 2 घोड्यांबद्दल, तर एक माऊलींचा घोडा असतो ज्यावर तो एक ग्रंथ किंवा त्या पद्धतीने असतं त्या घोड्यावर, आणि एक स्वाराचा घोडा असतो की जो ही सगळी पुढे घेऊन जाईल. तर तेच की त्यांनी जे सांगितलं ना, पहिलंच मला माहित नव्हतं की आता फक्त घोडा बघ, कारण आतापर्यंत फक्त दृश्य बघितलं होतं, पण आता प्रत्यक्ष बघणार होतो. तर त्याआधी जो एक जयघोष असतो, कारण की पालखी जरा मागे असते आणि तोपर्यंतच आधी लोक येऊन बसलेले असतात, तर त्याआधी जो माईकवरून अनाऊन्स करताना की माऊलींचा जयघोष होतो, की ज्ञानोबा माऊली तुकाराम सुरू होतो, तो सगळ्यांचा एका सुरात जेव्हा येतं ना की अरे बापरे, म्हणजे जसं क्रिकेटच्या स्टेडियममध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूच्या नावाने आवाज होतो आणि जसं अंगावर येतं ना की एखाद्या भारतीय खेळाडूचं नाव घेत आहे, तसंच एक आपल्या संस्कृतीमध्ये एक जयघोष होतो ना, तर तो एक अंगावरून जातो आणि सगळ्यांची एकता तिथे जाणवते. भले प्रत्येक विभिन्न आहे, कोणी लहान आहे कोणी मोठा आहे, जसं हाताचे 5 बोटं वेगळे तसे तिथले लोक पण वेगळे, पण तिथे कसा एक सूर जमतो ना ते अद्भुत असतं. आणि जसं तो बोलला की माऊलींचा घोडा तिथून पळतो, तर तो बघण्याचं प्रत्येकाचं हे असतं. त्याआधी पण 2-3 प्रकार होते की रिंगणाची एक सुरुवात, जे पहिल्या झेंडावाला असतं तो पूर्ण एक गोल रिंगण मारतो, नंतर तुळशीवाला ज्या असतात माऊली त्या गोल फिरतात, मग त्यानंतर जे पखवाज वाजवणार असतं ते फिरतात, पण शेवटी जे आतुरता असते की माऊलींचा घोडा आणि स्वाराचा घोडा पळेल. आणि जसं हा बोलला की न पाहता सुद्धा, जे कारण बरेच लोक असतात, काही मागे असतात, तर त्या मातीला म्हणजे जिथे टापा गेलेला आहे त्याला हात लावून ती कपाळी लावणं, म्हणजे ते एक वेगळंच सुख आहे त्यांच्यासाठी की माऊलींनाच भेटलोय आपण त्या रूपाने. म्हणून तो प्रवास एक रिंगण म्हणजे ते एक ऊर्जा देऊन जाते. म्हणजे सपोज 5-6 दिवस चाललोय आणि रिंगणाचा एक दिवस येतो, तर ती परत ऊर्जा घेऊन जातो, परत पुढचा टप्पा कम्प्लीट होतो. सो रिंगणाची ती मजा.
0: मग त्यानंतर हे अश्व पळून झाल्यानंतर मग जो चोपदार असतो तो सर्व दिंडींना आमंत्रण देतो त्या नाथ ब्रह्मासाठी. आणि मग प्रत्येक दिंडे जे क्रमांक दिलेले असतात ना, त्यानुसार मग प्रत्येक दिंडी येते, पूर्ण राऊंड सर्कल बसतो. आणि त्या तिथे पण नियम आहे बरं का, तर तिथे नियम असे, तुमचा व्हाईट ड्रेस पाहिजे पूर्ण, तुमच्या डोक्यावर टोपी पाहिजे आणि तुमच्या गळ्यात टाळ पाहिजे, तरच तुम्हाला त्या तिथे बसता येईल. आणि मग त्यानंतर मग तो नाथ ब्रह्म होतो जो आपण बघतो रिंगणाचा जो टॉप येतो ते नाथ ब्रह्म तिथे.
2: बरं, ही सगळी वारी अनुभवत असताना तुमच्यातला सिनेमॅटोग्राफर जागा झाला कधी?
0: आता सांगायचं ठरलं की मला हे लास्ट टाइम पण वारीमध्ये पण ते झालं होतं आणि मुळात मी सिनेमॉटोग्राफर घरीच ठेवून गेलेलो होतो. कारण का तर ते अनुभवता नाही येत जेव्हा आपल्या हातात इक्विपमेंट येते ती एक जबाबदारी येऊन जाते आपल्यावर.

0: की हे कॅप्चर करायचं आहे ते कॅप्चर करायचं आहे, मग कुठेतरी असं वाटतं की आपण आपण समोर पाहिजे आणि आपल्याला कॅप्चर करणारा कोणीतरी पाहिजे, हे ही मनात भावना असते. तर मग मी ते मागे ठेवून गेलेलो होतो लास्ट टाइम पण आणि ह्यावेळेस पण. पण काही काही मोमेंट असतात इतक्या भारी की हे टिपणं आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं ना हे आपली जबाबदारी वाटते कधीतरी. आणि मग ते टिपत गेलो. आणि मागच्या वर्षी सांगायचं ठरलं तर माझ्याकडे इथून जायच्या आधी दोन गाणे होते, म्हणजे जे दोन गाणे मी शूट करणार होतो माऊलींचेच होते ते. तर योगायोग की तारखाने मॅच झाल्या आर्टिस्टच्या म्हणा यांच्या आणि ते गाणं काही झालं नाही. आणि जाताना मला अशी खंत झाली यार, म्हटलं विठ्ठलाचं गाणं आपल्याकडून नाही झालं यार यावेळेस. आणि इच्छा तर प्रत्येकाची होती असं कुठेतरी वाटलं. मी पुढे गेलो आणि मी प्रत्येक दिवसाची एक एक स्टोरी टाकत होतो. तर ती स्टोरी बघून मला फोन आला की तू वारीमध्ये का, म्हंटल हो वारीमध्ये, म्हणे गाणं शूट करशील का, म्हंटल पण मी तर काहीच नाही आणलंय, म्हणे सगळं पोहोचवतो तुमच्याकडे, म्हंटल ठीक आहे चालेल. तर मी आधी नाहीच बोललो कारण म्हटलं माझ्या दिंडीचा क्रमांक होता 2 आणि 3 नंबर रथाच्या पाठीमागे आणि तो पॅच पूर्ण म्हणजे गर्दीचा असतो कारण माऊलींचं दर्शन प्रत्येकाला घ्यायचं असतं तर खूप गर्दी असते. तर मग मी बोललो की शक्यता नाहीये, पण योगायोग असा तिथे सासवडचा मुक्काम पडलेला होता म्हणजे आज दिंडी पूर्ण जागेवर थांबणार होती. तर मग मी आणि तो जो समोरून दादा होता ते बोलले तू एकदा गाणं ऐक म्हणे, गाणं ऐकल्यावर मग मला सांग. गाणं तर ऐकलं, गाणं तर प्रचंड मनाला भावलं. म्हटलं ठीक आहे चालेल मग मी करतो, बोललो. आणि दुसऱ्या दिवशी मग आर्टिस्ट आले तिथे, दोन आर्टिस्ट मी आणि अजून एक जो कॅमेरा घेऊन आलेला होता तो, अशा आम्ही 4 जणांमध्ये गाणं शूट केलं. आणि ते गाणं आता साधारणतः ते 5 लाख म्हणजे मिलियनच्या आसपास ते गाणं लगेच इव्हन काही दिवसात आलं होतं. इथे आपण 30-30 जणांचा क्रू असूनही गाणं चांगलं नाही होत, तिथे आम्ही 4 जण होतो. सगळे वारकरी आम्हाला सांभाळून घेत होते आणि प्रत्येक जण म्हणजे जी मदत लागत होती ती करत होते. आणि अशा प्रकारे माझं जे स्वप्न राहिलं होतं म्हणजे अक्षरशः कॅमेरा जेव्हा माझ्या हातात आला ना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की मी माऊलींना बोललो की यार राहून गेलं माझ्याकडून. पण जे म्हणजे विठ्ठलच असं आहे की तुमची कोणती ती इच्छा तो मारत नाही, तो पूर्णच करतो. तर हा अनुभव मला आला होता तेव्हा.
1: छान. बरं, 4 वर्षांमध्ये अनेक अनुभव आले असतील, तर त्यातला इथे आता काही सांगावासा असा अविस्मरणीय प्रसंग आहे?
0: हो हो, म्हणजे तसं सांगायला गेलं तर खूप आहे, पण मी माझ्या पहिल्या वारीचा एक्सपिरियन्स म्हणजे भरपूर जणांना सांगत असतो. तर तोच पहिल्या वारीचा एक्सपिरियन्स, आम्ही 7 जण होतो. अचानक म्हणजे तुम्हाला बोललो ना की काहीच ठरलेलं नव्हतं, काहीच नव्हतं, अचानक जायचं. फक्त माझ्या मनात एक इच्छा झालेली होती की चालायचं. तर सकाळी म्हणजे आम्ही 7 जण झालो तयार. एक जण कळवणला राहिला, त्याला फोन केला, म्हटलं जायचं आपल्याला, तुम्ही काही करा येऊन जा म्हटलं. त्यांनी पण न काही हे करता ते पण येऊन गेले. अजून मुलींच्या घरी पण परमिशन सहजच भेटून गेला. मोस्टली मुलींना परमिशन देत नाही घरीहून बाहेर जायला, तर त्यांच्या पण घरून पटापट म्हणजे वारीसाठी परमिशन मिळून गेले. आणि ते झाल्यानंतर आम्ही एक गाडी केलेली होती. तर सकाळी निघायचं, आम्ही रात्री वगैरे गाडी वगैरे बुक केली, सगळं झालं. फक्त ऍडव्हान्स नव्हता पाठवला. सकाळी त्यांना फोन केला तर ते म्हणे तुम्ही ऍडव्हान्स नाही पाठवलं, मी गाडी दुसरीकडे पाठवून दिली. बापरे, मग आता काय करायचं? मग मी मित्राला फोन केला. मित्र बोलला की गाडीचे टायर थोडे चिकने, तर तू एवढा लांब थोडं रिस्की. म्हटलं तू गाडी दे मी बघतो. म्हटलं गाडी घेतली आम्ही, नवीन टायर टाकून दिले, पण म्हटलं जायचं. तर तिथून गेलो आम्ही पंढरपूरला, म्हणजे एक प्रकारे साधारणतः ते बोलावणार. आणि आम्ही जसं पंढरपूरमध्ये पोहोचलो, आमची जशी गाडी एंटर होती त्यानंतर सगळे बॅरिकेड्स लागले, म्हणजे आमच्यासाठीच थांबले होते काय हे असं मनात जाणवलं असं कुठेतरी. आणि ते झालं वगैरे. मग आषाढी एकादशीला 3 दिवस बाकी होते, आम्ही 2 दिवसाआधी गेलेलो होतो तिथे, म्हणजे 3र्या दिवशी आषाढी एकादशी. आणि ओळखी थ्रू मग मित्राचे होते तिथे थोडं ट्रस्टमध्ये, तर त्यांच्या ओळखी थ्रू आमचं मुख दर्शन झालं. तर म्हटलं अरे वा मुख दर्शन झालं, मग थोडंसं मनाला चांगलं वाटलं. पण माझ्यासोबत एक मुलगी होती रुची म्हणून, तर तिला ते कुठेतरी असं हे वाटलं की एवढे लोक वारीत पायी चालत येत आहे आणि आपण मुखदर्शन हे असं कॉन्टॅक्ट थ्रू घेतोय. मग तिचं माझं मग थोडस बाचाबाची झाली एक प्रकारे, नाही का? मग मी म्हंटल अरे ठीक आहे, म्हंटल आता जर पांडुरंगाला म्हंटल आपल्याला तसंच दर्शन द्यायचं असेल. पण त्याच दरम्यान म्हणजे भरपूर आम्हाला सगळे जण बोलतात की पांडुरंग तेव्हा मंदिरात नसतोच, तो तुम्हाला रस्त्यावर कुठेही दर्शन देऊन जातो. तर मग ठीक आहे म्हंटल. मग मी तिच्या मनाच्या शांतीसाठी म्हंटल आपण उद्या सकाळी लवकर उठू आणि काही करून लाईनीत लागू आपण आणि मग परत दर्शन घेऊ म्हंटल. तर असं झालं. तर मग सगळे गेलो त्या दिवशी, झोपलो वगैरे, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठलो आणि म्हटलं आता कुठून लाईन आहे, आपल्याला माहिती नव्हतं, पहिलं वर्ष होतं, काहीच एक्सपिरियन्स नाही, काहीच नाही. आणि मग मी म्हटलं का माऊली, म्हटलं हे मंदिराची लाईन कुठे, तर ते बोलले तुम्ही हुशार असतील ना म्हणे, नका जाऊ म्हणे, दर्शनाला आहे ना 3 दिवस लागतील म्हणे तुम्हाला. म्हणजे लाईन ही दुसऱ्या गावात गेलेली होती, जी कालची लाईन होती ना त्याच्या 2 पट लाईन वाढलेली होती आणि 3 दिवसाची लाईन होती आणि लोक थांबतात 3 दिवस लाईनीमध्ये. तर ती 3 दिवसाची लाईन मग म्हटलं अरे बापरे. आणि घरी पण मुलींनी मोजका टाईम काढलेला होता, म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग आम्ही त्या दिवशी ठरवलं की दर्शन नाही करायचं, प्रदक्षिणा मारायची, कळसाचं दर्शन घ्यायचं. आणि मग असं करून दर्शन वगैरे घेतलं कळसाचं, चंद्रभागाच्या तीरावर गेलो, गाणे वगैरे बोलले आणि त्यानंतर आहे ना आम्ही मुक्ताईंच्या मठात बसलो होतो. तर अचानक एक कपल आला आमच्याकडे आणि म्हणे वा वा बाळांनो तुम्ही किती सुंदर दिसताय म्हणे. आमचे ते धोतर वगैरे होते, पूर्ण पेहरा होता, मुलींनी पण काहींनी साडी घातलेली होती. हे म्हणे वा वा किती गोड दिसताय तुम्ही, हे असे स्वतःहून आले आमच्याकडे आणि म्हणे या या आपण फोटो एक काढू म्हणे असं तसं. आणि माझं आहे ना गाणं रिलीज झालेलं होतं आणि मला त्याच्यावर रील बनवायचे होते, सो मी छोटे छोटे कंटेंट पण काढत होतो, असे क्लिप्स काढत होते रील्स बनवण्यासाठी. तर मी पण माझा फोन दिला, आम्ही पण त्यांना सांगितलं, ते बोलले की आम्ही मी नांदेडला आहे ना शिक्षण खात्यात होतो, रिटायर्ड झालो असं तसं. भरपूर गप्पा मारल्या त्या लेडीज होत्या त्यांच्यासोबत, त्या पण बोलल्या आमच्या सुना पण म्हणे तुमच्या सारख्या पाहिजे म्हणे, ज्याला पांडुरंगाची ओढ असेल असं तसं. ते झालं वगैरे, आम्ही त्यांच्या पाया वगैरे पडलो, सगळं झालं. आणि ते झाल्यानंतर आला आषाढी एकादशीचा दिवस, सकाळी आषाढी एकादशी होती, ती रील्स वगैरे बनवली आणि पोस्ट केली. आषाढी एकादशीच्या साधारणतः 2 वाजता आम्ही निघालो तिकडनं, पंढरपूर सोडलं, पंढरपूरवरून नाशिकला रात्री 3:30 दरम्यान नाशिकमध्ये पोहोचलो बरं का. आणि अचानक विषय सुरू झाले की किती भारी होतं असं होतं तसं होतं. त्या कपलचा विषय निघाला, तिशा दिदी म्हणून आहे आमचे, तर ती म्हणे ते कपल किती भारी होतं ना म्हणे, म्हणे किती ते तेजस्वी रूप होतं त्यांचं, असे गोरे चिट्टे वा असं बोलता बोलता म्हणे त्यांचा फोटो दाखव ना. तर आता आम्ही 2 मोबाईलमध्ये फोटो काढलेला तो माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ होता आणि एक दिनू म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये फोटो पण होते आणि व्हिडिओ पण होते. तर तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः आहे ना तो फोटोच नाहीये, म्हणजे इवन त्याच्या मागचे पण फोटो आहे, त्याच्या पुढचे पण फोटो आहे, एक व्हिडिओ आहे जो असा मी पूर्ण पॅन केलेला आहे. पण ते जिथे उभे होते ना त्याच्या 2 माणसं आधी ना इकडे पॅन झालेला आहे, म्हणजे आता सुद्धा अंगावर माझ्या असं काटा येतोय. ते जेव्हा कळालं ना आम्हाला बापरे बाप, म्हणजे अक्षरशः कोणी रडायला लागलं कोणी आहे, म्हणजे एकाला झाला तर तो खोटं बोलू शकतो पण 7 जणांना तो अनुभव आला. आणि ना कोणी ते, आम्ही रिसायकल बिन काढली, सगळा डेटा म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला, तो फोटो आला
1: नाही.
0: असा हा पहिला अनुभव. मग तिथून जो कनेक्ट झालो मग तेव्हापासून वारी चुकायची नाही म्हटलं.
1: असा तो वा मस्तच.
0: एक मी आज ह्याच वारीमध्ये आजी होत्या, त्यांना असंच विचारलं का म्हटलं तुम्हाला पांडुरंग भेटला का कधी, असं जाणवलं का तुम्हाला. तर त्यांनी पण त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, म्हणे भाऊ अशी चालत होती म्हणे रस्त्याने, माझी चप्पल तुटली, तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, माझी चप्पल तुटली म्हणे. आणि चप्पल तुटली, मी बोलले काय रोग लागला या चपलीला म्हणे, तुटली आता कुठं मी चांबार शोधू. तर एक माणूस स्वतःहून पाठीमागून आला, त्यांची म्हणे एकदा मावली मी शिवून देतो. आता मोस्टली चांबार हे कुठेतरी बसलेले राहतात ठेला लावून त्यांचा तो असा. तर म्हणे एकदा मावली मी शिवून देतो, त्यांनी ती शिवून दिली आणि त्या अशा डिवायडरवर बसलेल्या होत्या, अशी खाली टाकली म्हणे, म्हणजे त्यांचं हे सांगतोय मी, त्यांनी खाली टाकली अशी चप्पल म्हणे बघा तर पायात बसती का नीट चाल हे. तर त्या अशा बघत होत्या आणि वरती बघताय तर तो माणूस गायब होता तिथं. त्यांनी भरपूर शोधण्याचा पण प्रयत्न केला पण तो माणूसच सापडला नाही त्यांना. म्हणजे हा पण एक्सपिरियन्स त्यांना आला ह्याच वारीत आत्ताच्या. आणि एक मोमेंट अशी आहे ती, आता एवढा दिवसाचा प्रवास करतो माणूस, किती का दगडाच्या काळजाचा राहू द्या ना, तो जेव्हा पंढरपूरमध्ये एंटर करतो ना अक्षरशः डोळ्यात पाणी राहतं त्याच्या, माहिती कारण काहीच नसतं, कारण काहीच नसतं पण डोळ्यात पाणी राहतं, रडू येतं अक्षरशः तिथे पोहोचल्यानंतर. असं का काय माहिती ती वेगळीच जादू
2: आहे. मी बऱ्याच लोकांना विचारलं की पांडुरंगाकडे काय मागायचंय, तर प्रत्येक जणाचं सुरुवातीचं असायचं की त्याला इतकंच मागायचं आहे की आम्हाला असं सक्षम ठेव किंवा आमच्याकडनं ही वारी ना कायम घडत राहू दो, तुझी सेवा घडत राहू दे आमच्याकडनं ना, अशी साधी मागणी करताय. म्हणजे एखादा इतक्या दिवसांचा पायी प्रवास करतोय तर काहीतरी खूप काहीतरी मोठं मागेल, तर नको आम्हाला काहीच नकोय, फक्त पांडुरंगाला एवढंच विनवणी आहे की आमच्याकडून ही सेवा तुझी कायम घडत राहू दो. हे साधं उत्तर होतं, म्हटलं अरे काय म्हणजे साधेपणा वारीने शिकवला म्हणजे किती झालं माणूस आहे, माणसाचे वेगवेगळे रूप वारीत पाहायला मिळाले, चांगले वाईट आहे, पण आपण चांगली बाजू बघितली तर आपण सहज या आयुष्यात प्रवास करू शकतो. तर मी जसं बोललो की हे तीन गोष्टी माझ्यासाठी खूप होते, एक रामकृष्ण हरी म्हणणं असो किंवा माऊली, तर मी तेच वारीच्या दिंडीमध्ये सगळ्यात शेवटी होतो आणि मला पुढे जाऊन काहीतरी शूट करायचं होतं. 58 नंबर पासून 1 नंबरला येणं म्हणजे तो एक तेवढ्या गर्दीतनं पुढे येणं अवघडच आहे. जर इतर वेळेस आपण गर्दीत कुठे जातो आणि एखाद्याला बाजूला हो म्हणतो तर बऱ्यापैकी रिॲक्शन आपल्याला थोडी वेगळीच असते की एवढी गर्दी आम्ही थांबलो तर तुझं काय. पण त्यामध्ये फक्त जर तुम्ही माऊली माऊली म्हणत जर गेलं ना तर काही क्षणात तुम्ही 1 नंबर पर्यंत कधी पोहोचाल ना कळणार नाही, रस्ता मिळून जातो अडचणी सुद्धा.
0: माऊली शब्दातच तिथे खूप ताकद आहे, कारण म्हणजे तुम्ही लहान मुलगा असू द्या वयोवृद्ध राहू द्या, प्रत्येकाला तिथं माऊलीच संबोधलं जातं. कारण काय, माऊली म्हणजे मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लीनता, आणि या सगळ्या तिघींचा मेळ कुठे घडत असेल तर तो वारकऱ्यामध्ये मिळतो आणि त्यासाठी लोक वारीला येतात.
1: मस्त मस्त, खूप छान. एकूणच हा सगळा प्रवास ऐकून अनेक जणांच्या ज्या काही सुप्त इच्छा असेल ना की आतापर्यंत राहिली आहे व ते नक्की पुढच्या वर्षी पूर्ण करतील, इतका तुमचा हा अनुभव जिता जागता होता आणि नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देणारा होता. तर धन्यवाद, आज आपण दोघेही इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, इतकं भरभरून बोललात, इतके सगळे अनुभव सांगितले. या पुढील वाटचालीसाठी तर शुभेच्छा आहेतच, पण दरवर्षी आपल्या हातून पांडुरंगाची सेवा कुठल्या ना कुठल्या रूपाने होत राहो अशा सदिच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: रामकृष्ण हरी.
1: नक्कीच. तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या शुभम धांडे आणि मयूर परणकर यांच्याशी, जे युवा वारकरी आपण ज्यांना म्हणू शकतो. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
4: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
4: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
4: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
4: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
3: हो लगेचच कॉल करतो.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मोहम्मद अजीज यांनी गायलेलं मोहब्बत का पैगाम या चित्रपटामधलं. अंजानी यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584500 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, मी अंकुश चौधरी, तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं।

0: रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेओ नमस्कार, मी सुषमा दाते आज आपल्या जीवनरंग कार्यक्रमात डॉक्टर मंदार भास्कर यांची मुलाखत घेणार आहे. ते उत्तम असे चेस फिजिशियन म्हणून धुळ्यात गेली 33 वर्ष प्रॅक्टिस करतायत, कार्यरत आहेत. त्यांच्या या व्यस्त दिनक्रमातनं सुद्धा ते अनेक वर्षापासून वेळात वेळ काढून सामाजिक कार्य करीत असतात. आपल्या सर्वांनाच त्यांची मुलाखत ऐकल्यानंतर काही ना काही सामाजिक कार्यास आपण स्वतःला जोडून घ्यावे असे नक्की वाटेल. समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करावी, काहीतरी चांगले काम करावे असे नक्की वाटेल. म्हणूनच मी डॉक्टर मंदार भास्कर यांच्याशी वनवासी कल्याण आश्रम याबद्दल बोलायचं ठरवलंय. ते देवगिरी प्रांताचे प्रमुख आहेत मला असं वाटतं. मी जातेच आहे त्यांच्या इथे. आणि येऊ का डॉक्टर साहेब? नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी रेडिओ विश्वास तर्फे तुमचं स्वागत करते आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या संदर्भात आपल्याशी बोलायचं आहे. तर वनवासी कल्याण आश्रम या संदर्भात तुम्ही काम करायचं केव्हा ठरवलं?
1: काम करायचं ठरवलं असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला माणूस जोडणं असं म्हणतो. गावामध्ये आल्यानंतर मला काही लोकांनी कल्याण आश्रमच्या बद्दल माहिती दिली होती आणि तिथे जाऊन यावं असं सुचवलं होतं. आणि त्याला निमित्त आलं 93 सालच्या संक्रांतीच्या निमित्ताने. संक्रांतीच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि मला आवडलं वातावरण सुद्धा आणि एकंदर काम करायची वृत्ती सुद्धा. आणि तेव्हापासून माझं आपसुकपणे हळूहळू जाणं वाढलं. सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेत कल्याण आश्रमचं काम हे आपोआप माझ्या हातनं सुरू राहिलं.
0: म्हणजे जवळपास 30 वर्षापेक्षा जास्ती काळ झालाय असं म्हणायला हरकत नाही.
1: 33 जानेवारी 93 पासून.
0: अरे वा. वनवासी कल्याण आश्रम हा कोणासाठी असतो?
1: जसं नाव आहे वनवासी कल्याण आश्रम, हे थोडं समजून घेण्याचा विषय असा आहे की आश्रम म्हणजे आपण ज्या पद्धतीनं वागायची पद्धती असं म्हणतो ना, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, त्या अर्थाने आश्रम म्हणजे आपली वागण्याची पद्धती. मग आपलं वागणं कशा करता? कल्याण होण्यासाठी. आता हे कल्याण कोणाचं? तर वनवासी मंडळींचं. म्हणजे कोण? तर ज्याला भारतीय घटनेमध्ये जनजाती म्हटलेलं आहे, यांच्या कल्याणासाठी जे काम करण्याची पद्धती ज्यांची आहे अशा लोकांची संघटना हे वनवासी कल्याण आश्रम. म्हणजे मला असा अनुभव आलेला आहे की लोकांना अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम अशा पद्धतीनं तो आश्रम बघायची सवय, तसं नाही. ही वागण्याची पद्धती म्हणून ज्यांनी हे स्वीकारलंय अशा लोकांची संघटना, अशा दृष्टीने हा आश्रम आहे.
0: वा, खूप छान सांगितलं, लगेच कळलं. बट या वनवासी कल्याण आश्रमाची उद्दिष्ट काय आहे?
1: एका वाक्यामध्ये असं सांगता येईल की अपनी पूजा परंपरा स्वाभिमान के साथ जनजाती का संपूर्ण विकास. आणि त्या दृष्टीनेच कल्याण आश्रमाचं ध्येय वाक्य आहे, तू मै एक रक्त. आता हे भाषणातनं देण्याची गोष्ट नाहीये, ही आमच्या वागण्यातनं ध्वनीत होणारी गोष्ट आहे की जनजाती समाज आणि नगरी समाज, खेड्यातला समाज हे एका रक्ताचे आहेत, हे परस्पर व्यवहारातनं आपण दाखवून देणे आणि त्या पद्धतीने अनौपचारिकरित्या काम करणे असं कल्याण आश्रमाचं हे उद्दिष्ट आहे. मग आता त्याच्यासाठी काही आयाम आहेत, त्यासाठी काही काम करायच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आयाम ज्याला आपण म्हणू तो छात्रावास, जो कल्याण आश्रमाच्या स्थापनेमध्ये 1952 साली जशपूर, म्हणजे त्यावेळेचा मध्य प्रदेश, आताचा छत्तीसगड, इथे सुरू झाला. की त्यावेळेला शिक्षणाची वानवा होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र राहून कुठे शिक्षण घेता येईल तर ती सोय करावी अशा दृष्टीने पहिल्यांदा छात्रावास सुरू झाला. आज सुद्धा सगळीकडे भारतभरामध्ये असे वेगवेगळे छात्रावास वनवासी कल्याण आश्रमच्या योजनेतनं चालतात. आणि त्या ठिकाणी नुसतं शिक्षण नाही तर त्यासोबत अनेक संस्कार, ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती हा प्रमुख आहे, याचा विकास होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, संस्कार, जनजाती समाजासाठी जे वेगवेगळे कायदे केलेले आहेत त्याचं जास्तीत जास्त चांगलं क्रियान्वयन होणं, याच्यासाठी हितरक्षा, खेलकूद, अशा विविध 14 प्रकारच्या आयामांमध्ये, ज्याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण आहे, ज्याच्यामध्ये लोककलांचं जतन करणं आहे, ज्याच्यामध्ये संस्कार जपणं आहे, अशा वेगवेगळ्या आयामांमध्ये कल्याण आश्रम हे काम करत असत.
0: अरे वा. आणि तू मै एक रक्त हे देशभर हेच असेल ना त्यांचं
1: उद्देश? भारतीय वनवासी कल्याण आश्रम ही एक सर्वोच्च संघटना आहे. आणि याच्या सूत्रानुसार काम करण्याच्या सोयीनुसार 40 वेगवेगळे त्याच्या अंतर्गत ट्रस्ट तयार केलेले आहेत. पण हे सगळे एका सूत्रात काम करणार आहेत. या सगळ्या 40 ट्रस्टचे सचिव म्हणा, अध्यक्ष म्हणा, हे वर्षभरातनं 2 वेळा एकमेकांना भेटतात आणि त्याच्या देवाणघेवाण होते, मार्गदर्शन होतं आणि आपापल्या ठिकाणी ही मंडळी काम करतात. एका ठिकाणी राहिल्यानंतर संपूर्ण भारत संपर्क करणं हे अवघड आहे आणि त्यामुळे 40 ट्रस्ट याच्यासाठी केले. ते हिशोबालाही सोपं जातं, काम करायलाही सोपं जातं, पण काम करण्याची पद्धती आणि काम करण्यामागची उद्दिष्ट ही सगळ्या भारतभर एकच स्वरूपामध्ये आहे.
0: अरे वा, हे खूप मोठं काम आहे. म्हणजे नेटवर्किंग फार छान आहे. तुम्ही देवगिरी प्रांताचे प्रमुख म्हणून काम बघताय, तर देवगिरी प्रांत म्हणजे कुठला नेमका?
1: राजकीय दृष्ट्या जो महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्याचा सुद्धा भौगोलिक व्याप्ती आणि तिथली जनजातींची संख्या आणि त्या त्या विभागातले प्रश्न असं लक्षात घेऊन याचे 4 ट्रस्ट आहेत.
0: बर.
1: एक विदर्भ, दुसरा देवगिरी, तिसरा पश्चिम महाराष्ट्र आणि चौथा कोकण. यापैकी देवगिरी म्हणजे खानदेश आणि मराठवाडा. आपल्या संस्कृतीत देवगिरीचं राज्य हे अत्यंत सामर्थ्यशाली आणि अत्यंत प्रगत असं राज्य झालेलं आहे. यादवांच्या नेतृत्वाखाली ज्याचा विकास झाला त्यामुळे आपल्या भागाला देवगिरी असं नाव दिलेलं आहे.
0: बरोबर. आणि सगळं तुमचं त्यामुळे कोऑर्डिनेशन होत असतं आणि एका पद्धतीत सगळीकडे काम सुरू होतं. हे काम जनजातीसाठी आहे पण मुलं आणि मुली या दोघांसाठी आहे की फक्त मुलांसाठी किंवा मुलींसाठीच आहे?
1: काम जनजाती समाजाच्या विकासासाठी करायचं आहे आणि यामध्ये सगळेच आहेत. म्हणजे याच्यामध्ये शहरवासी आहेत, ग्रामवासी आहेत आणि वनवासी देखील आहेत. सगळे मिळून तू मै एक रक्त म्हटल्यानंतर याच्यामध्ये भेदभाव करायचा प्रश्नच नाहीये. याच्यामध्ये मुलं आहेत, मुली आहेत, युवक आहेत, म्हातारी मंडळी आहेत, सर्व आहे. ज्याला ज्याला याच्यासाठी काम करायची इच्छा आहे तो जण याच्याशी जोडला जाऊ शकतो. त्याला काही अधिकृत मला सदस्यता द्या वगैरे असं काही नाही. मी मनाशी जाहीर करायचं मला काम करायचंय, काम करायला सुरुवात करायची. तुम्ही कल्याण आश्रमाचे सभासद होता, त्याला वेगळं काही करावं लागत नाही.
0: हे खूप छान सांगितलं. कारण अनेक तरुण आहेत देशामध्ये, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, आणखी परदेशात पण आहेत, ज्याला ज्याला काम करण्याची इच्छा आहे वेगवेगळ्या पद्धतीत, ते जोडले जाऊ शकतात वनवासी कल्याण आश्रमाशी. कारण त्याला वेगळं काही असं हे नाहीये नियम की तुम्ही ठरवलं की मला काम करायचं आहे की तुम्हाला काम करता येतं. खूप छान. यासाठी काही शासनाकडनं मदत मिळते का?
1: शासनाकडनं मदत मिळते का याचं उत्तर जरा दीर्घ आहे. म्हणजे एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर अंशतः अनुदानित असं म्हणता येईल. पण सर्वसाधारणपणे शासनाची मदत घेतली की कामाच्या पद्धतीमध्ये फरक करावा लागतो आणि काम शासनाची मदत मिळवत राहणे अशा अनुषंगाने करावं लागतं. आणि त्यामुळे कल्याण आश्रमाचं एकंदरीत धोरण असं आहे की शासनाच्या मदतीशिवाय केवळ समाजाच्या आधारावर आपलं काम उभं राहिलं पाहिजे. देवगिरी प्रांतापुरतं बोलायचं झालं तर आपण एक पैसा देखील शासनाकडनं घेत नाही. सर्व कार्यक्रम जे चालतात, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, साधारण 750 प्रकल्प देवगिरी प्रांतामध्ये चालतात आणि या 750 प्रकल्पांबद्दलची सगळी रचना ही शासनाच्या मदतीशिवाय केवळ समाजाच्या आधारावर आपण करू शकतो.
0: खूप चांगलं सांगितलं हे. म्हणजे आणखी माणसं वाढतील, आणखी माणसं जोडली जातील, काही पैशांनी, काही स्वतःच्या प्रत्यक्ष कष्ट करून वनवासी कल्याण आश्रमाशी जोडले जातील आणि सगळ्यांना जिथे जिथे जे मागे पडतात त्यांना पुढे आणण्याचं काम होईल. हे खूप चांगलं सांगितलं. तुम्ही सांगितलं खूप ऍक्टिव्हिटीज या मुलांसाठी राबवल्या जातात किंवा माणसांसाठी राबवल्या जातात. मला असं आठवतं धुळ्यामध्ये एक मोठं स्पोर्ट्सचं काहीतरी स्पर्धा घेतल्या होत्या, त्या संदर्भात थोडस.
1: वनवासी कल्याण आश्रमाचे जे मी अनेक आयाम सांगितले त्यामध्ये एक खेलकूद आयाम आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांची रचना असते आणि आपल्या तालुका स्तरापासून ते जिल्हा आणि प्रांत स्तर आणि अखिल भारतीय अशा प्रत्येक स्तरावर या स्पर्धा होतात. त्यापैकी अखिल भारतीय स्तरावर तर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचे अधिकारी हजर असतात. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या स्पर्धा घेतल्या जातात. आणि मागच्या वर्षीच्या या स्पर्धांमधनं 2 वर्षापूर्वीच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 26 जणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचं पुढच्या ट्रेनिंगसाठी निवड केलेली आहे. हे या स्पर्धांचं यश आहे. अशाच प्रकारचं तुम्ही जे आता म्हणलात तशा प्रकारच्या स्पर्धा धुळ्यामध्ये काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये साधारण 550 जनजाती खेळाडूंनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या. तिरंदाजी हे एक आपलं नेहमीचा भाग असतो पण बाकी खेळ बदलतात. कधी अॅथलेटिक्स असतं, कधी व्हॉलीबॉल असतं. खो खोला आपली देवगिरी प्रांताची टीम राष्ट्रीय स्तरापर्यंत अगदी दरवर्षी हमखास जाते. अशा पद्धतीचं ही रचना आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक मोठा भाग मी स्वतःहून सांगू इच्छितो, ते म्हणजे बारीपाडा इथला प्रकल्प ज्याच्यामध्ये महिलांचा सहभाग, लोकांच्या शिक्षणासाठीचं काम, पर्यावरणाच्या विषयीचं काम असं केलेला मोठा प्रकल्प मुद्दाम गेले जवळपास 35 वर्ष प्रयत्न करून उभा केलेला आहे. ज्यामध्ये एक गाव संघटित जर का झालं तर किती चांगलं काम होऊ शकतं याचं एक आपण मॉडेल म्हणूया, याचं एक वस्तुपाठ हा आपण तिथे सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि याची शासन स्तरावर देखील मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये दखल घेण्यात आली. या बारीपाड्यामध्ये जे ज्यांच्या आधारावर हे काम उभं राहिलं आणि जे आता देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष आहेत प्रांताचे, देवगिरी प्रांताचे चैत्रामजी पवार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हे करण्यात आलं पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या कामासाठी, त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना लोकसहभागातून जे काम उभं केलं त्यासाठी मिळालेले आहेत. तर हे काम अशा पद्धतीने उभं राहता येतं यासाठी बारीपाड्याचं वस्तुपाठ समोर ठेवून साधारणपणे आणखीन 40 ठिकाणी अशा प्रकारचं त्या त्या ठिकाणच्या गरजेनुसार काम चालू होणं असा प्रयत्न कल्याण आश्रमचा आहे. याच अंतर्गत बारीपाड्यामध्ये दर 3 महिन्यांनी वेगवेगळ्या 40-45 गावचे 3 किंवा 4 सभासद येऊन ज्याच्यामध्ये सरपंच वगैरे अशी मंडळी असतात ज्यांना आपल्या गावाचा विकास आपण पुढाकार घेऊन कसा करता येऊ शकतो याबद्दल तज्ज्ञांचं मार्गदर्शन करण्याची कायमस्वरूपी योजना बारीपाड्यांमध्ये कार्यान्वित झालेली आहे. असे अनेक प्रकल्प कल्याण आश्रमाच्या अंतर्गत चालताना आपल्याला दिसतात. शेवटी सूत्र काय, अपनी पूजा परंपरा संस्कृति के साथ जनजाति का संपूर्ण विकास, त्यामुळे भौतिक विकासाबरोबर आपले संस्कृतीचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे. तिथे ज्या वेगवेगळ्या राष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्या नक्षलवाद सारख्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या याच मार्गाने कमी करण्यामध्ये कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे. ज्या ठिकाणी पूर्वी नक्षलवाद होता त्या ठिकाणी कल्याण आश्रमच्या कामाला देखील आपण सुरुवात केली होती आणि आज घडीला त्यातला काही भाग नक्षलग्रस्त राहिलेला नाही अशा भागामध्ये मी प्रवास करून आलेलो आहे.
0: त्याचं मोठं यश आहे
1: निश्चित.
0: आणि बारीपाड्याला तर खरंच श्रोत्यांना आपण आवाहन करूया की जाऊन तुम्ही भेट द्या आणि आपल्या आपल्या परीने काय काम आपल्या ठिकाणी करता येईल, केवळ सगळं शासनाने करावं असं न म्हणता स्वतःचा सहभाग कसा वाढवता येईल. आता एक शेवटचा प्रश्न की हे जे विद्यार्थी येतात आणि त्यांचं शिक्षण चालू असतं तर मी असं ऐकलं की आपण त्यांना एखाद्याची फी भरू शकतो, एखाद्याला दत्तक घेऊ शकतो, त्याच्या संदर्भात थोडं.
1: देवगिरी प्रांतामध्ये 3 वसतिगृह आज चालू आहेत आणि या 3 वसतिगृहांमध्ये साधारणपणे थोडा आकडा इकडे तिकडे होत असतो 90 च्या संख्येमध्ये विद्यार्थी सहभागी असतात. तर हे 90 विद्यार्थ्यांकडनं आपण कोणत्याही प्रकारचं फी अशी त्याच्यासाठी घेत नसतो. त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या खेळण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी वेगळं ट्युशनची व्यवस्था अशी सगळी समाजाच्या सहकार्याने होत असते. तर तांत्रिक भाग म्हणून आपण असं म्हटलंय की एका विद्यार्थ्याची ज्याला 1 वर्षाबद्दल आपल्याला ज्याची खर्च उचलायची तयारी आहे त्यांनी 15,000 रुपये हे कल्याण आश्रमला देणगी द्यावी म्हणजे एका विद्यार्थ्याचा खर्च साधारणपणे त्याच्यातनं होईल असं ढोबळमानाने आपण एक योजना म्हणून राबवलंय. लोकांना आवाहन करताना तसं आपण करतो.
0: बरोबर. आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुमच्या मुलाखतीत नक्कीच एक संदेश मिळाला की आपल्या आपल्या परीनं आपण काहीतरी चांगलं काम करत राहिलं पाहिजे आणि हे नक्कीच आहे. रेडिओ विश्वास तर्फे तुमचे धन्यवाद. श्रोत्यांना काय सांगाल पुन्हा एकदा?
1: काय सांगायसारखं काय, आपण कृती केली पाहिजे. नुसतं चर्चा करून काही उपयोग नाही. आपल्या आजूबाजूला 50 प्रश्न आहेत. आपण त्यातल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे. काम सुरुवातीला छोटंच असतं, नंतर आपोआप ते मोठं होत जाईल. ईश्वराचा आशीर्वाद त्याच्यासाठी कायम लागतो असा अनेकांचा अनुभव आहे.
0: खूप छान, धन्यवाद डॉक्टर साहेब. अगदी छान वाटलं तुमच्या मुलाखतीत तुम्ही खूप गोष्टी सांगितल्यात आणि आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्ही त्या रेडिओ विश्वासतर्फे पोहोचवल्या. ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. आज आपण भेटलो डॉक्टर मंदार म्हस्कर सर यांना.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बहार आने तक या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही गीतरचना ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेलं समीर यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: हे गीत आपण ऐकलं जंगल लव या चित्रपटामधलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
0: आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार नदीम श्रवण. चित्रपट बलमा.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि बोनी यांनी गायलेलं गीत. चित्रपट आहे मुकद्दर का बादशाह. समीर यांची शब्दरचना, संगीतकार विजू शाह.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमाचं गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं. हे गीत आहे सरशेर सैलाने यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: गहराई या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं गीत आता ऐकूयात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास. तुमचं जगणं, तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. निर्माता हरीश हरदीप व कृष्णा कपूर, दिग्दर्शक बप्पी सोनी यांचा जेव्हा मोहब्बत, त्यात शम्मी कपूर, आशा पारेख, प्राण, शशिकला, संगीत चंगरगे यांचं

कश्मीर के कली ॲल्युमिनियम पॅरिस आणि लगेच जाणे अनजाणे सुरू केला. पण मध्येच शम्मी कपूरची पत्नी गीताबाली ही गेल्यामुळे सर्वच गोष्टी बदलल्या. सिनेमा 2-3 वर्ष रखडला तेवढ्या शम्मी शक्ती सामंत यांनी आराधना काढला आणि तो हिट झाला आणि सर्वच बदललं. शक्ती सामंत यांचा शम्मी कपूर लीना चांदोरकर व विनोद खन्ना यांचा जाणे अनजाणे संगीत परत शंकर खेन यांचं होतं. तेरी नीली

यात अजून एक गाणं होतं, ते मेरे हुजूर सारखंच होतं, ते पण रागदारीतलं गाणं होतं. छम छम बाजे रे पायलिया, मन्नाड्यांचा आवाज असं.

शंबिकपूरचा हिरो म्हणून जमाना संपत आला होता. रमेश पी यांनी त्याला अंदाज जेव्हा ऑफर केला तेव्हा त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सिप्पीला विचारलं, तुम्हाला मी हिरो म्हणून हवा आहे? कारण तो सिनेमा होता अंदाज, अ मॅन अँड द अदर वुमन यावर आधारित. नायक मध्यमवयीन दाखवला होता आणि एक वेगळं कथानक. या आज ब्रह्मचारी चांगलाच यशस्वी झाला होता. संगीत शंकरकर यांचंच होतं, पण सर्वात लोकप्रिय गाणं जिंदगी एक सफर है सुहाना 1970 बिना का गीतमालामध्ये टॉपवर होतं. यावर्षी शंकर जयकिसन मधील जयकिसन यांचं सिरोसिस ऑफ लिव्हरमध्ये निधन झालं आणि वयाच्या 42 वर्षी ते गेले. तरीसुद्धा शंकर यांनी शंकरकिसन हेच नाव सुरू ठेवलं आणि शंकरकिसन नावाची जादू मात्र संपत चालली होती. त्याप्रमाणे शम्मी कपूर पण दिल उसे दो जान दे दे, शम्मी कपूर आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. जिंदगी एक सफर सुहाना हे किशोर कुमारचं गाणं होतं, ते राजेश खन्नावर चित्रित करण्यात आलं होतं.

राज खन्नाचं काम जेमतेम 12 ते 15 मिनिटाचं होतं. या सिनेमात शम्मी कपूर, राज खन्ना, हेमलनी आणि सिमी ग्रेवाल, अरुणा इराणी, रुपेश कुमार या सिनेमात अजून एक लहान मुलांचं गाणं होतं, ते पण खूप गाजलं होतं. हे ना बोलो बोलो या गाण्यात 4 गायक होते, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर, सुषमा श्रेष्ठ आणि प्रतिभा.

काळाचा महिमा काय असतो बघा. वार्षिक बिनाका गीतमालात मोहम्मद रफी यांचं हे एकमेव गाणं होतं. 70 काळ होता तो, आणि फक्त आणि फक्त राजेश खन्ना व किशोर कुमार यांचाच सगळी गाणी होती. अजून एक सांगण्यासारखं, शंकर दादा हे दोघेही आपली आपली गाणी नेहमी वेगळी बसवत, पण रेकॉर्डिंगला दोघेही हजर असत, त्यामुळे कोणतं गाणं कोणी केलं हे कोणाला कळायचा मार्गच नव्हता. पार्श्वसंगीत मात्र नेहमीप्रमाणे जयकिसनच करायचे. जयकिसनबरोबर नेहमी त्यांचे सहाय्यक सेबास्टियन डिसोझा असायचे. बॅकग्राऊंड म्युझिक करताना एका ठिकाणी रमेश सिप्पे आणि शंकरच्या मध्ये वाद झाला. शंकरने त्यांना सरळ सांगितलं की तुझ्या वडिलांना जाऊन विचार. तेव्हा रमेश सिप्पी जीपी सिप्पीकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारलं, त्यांना ते पण म्हणाले शंकरजी म्हणतात तेच ठीक आहे. फरक एवढाच झाला की यानंतर सिनेमात शंकर दादा नव्हते, त्याच्याऐवजी आर डी बर्मन आले. बेस्ट गीतकार म्हणून शास्त्री जयपुरी यांची जिंदगी एक सफर आहे सुहाना यांना हे अवॉर्ड मिळालं होतं. छोटे सरकार हा के शंकर यांचा सिनेमा होता, ज्यात शम्मी कपूरचा डबल रोल होता. साधना, हेलन, शशिकला, संगीत शंकरधीर यांचं होतं. तेरे चेहरे में है हे पण गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं. एक गाणं खूप नाही पण तरी, क्या रोज रोज पीना हा सिनेमा 2-1 वर्ष रखडला, त्यामुळे एवढा चालला नाही. शम्मी कपूर नायक हिरो म्हणून तेव्हा संपत आला होता आणि त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शकाने वळवला आणि त्यांनी डायरेक्ट केलेला पहिला सिनेमा होता एफ सी मेहरा यांचा मनोरंजन. तो इरमाला डूस या इंग्रजी सिनेमाहून घेतलेला होता, ज्यात संजय कुमार, झेनतमान. मला अजूनही एक सीन आठवतो ज्यात संजय कुमार बगीच्यामध्ये पळत असतो, त्याच्यामागे एक कुत्रं लागलेलं असतं. मग बऱ्याच वेळानंतर तो थांबतो आणि कुत्रं पण थांबतं. नंतर एक माणूस दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि त्या कुत्र्याला प्यायला देतो. संजय कुमारने पोलिसाचं काम केलं होतं, एका रेड लाईट एरियावर लक्ष ठेवण्याचं काम त्याला दिलेलं असतं, त्यातच त्याची नोकरी जाते. चोरी चोरी सोला सिंगार करूंगी संगीत आर डी बर्मन यांचं होतं. या सिनेमाला ए सर्टिफिकेट दिलेलं होतं.

0: यात किशोर कुमार अशा प्रकारचं हे गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं. आया हूं मैं तुझको ले जाऊंगा.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: इजाजत या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अरमान या चित्रपटामधलं एंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि गीताला संगीत आहे बप्पी लहिरे यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं. शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतकार रवी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, फासले या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. गीतकार शेहरेयार. या गीताला संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होतं, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत?

0: नाहीये ग.
1: आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.
1: बघो बघो शोनो.

अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड मसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
6: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
7: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
8: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
9: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
10: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचे, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: फूल कलियां बहार वादियां ये मौसम खेत हरियाली पहाड़ बर्फ ये कायनात कुछ भी नहीं
3: कुछ भी नहीं
2: कुछ भी नहीं गरन में वो नहीं
3: वो है कौन
4: कप्तान साहब उस लड़की का कोई नाम तो होगा
2: नाम

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभम करोती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. रात्री 9:00 आपण ऐकू शकता जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या सुषमा दाते. रात्री 10:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या मेघना साने. रात्री 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कालाय तस्मै नमः या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कोरांनी. सकाळी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनाचे श्लोक क्रमांक 123।

0: श्रोते हो नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असा श्लोकबंध आपण पाहत असताना मध्येच नुपेक्षी कदा राम दासाभिमानी असं कसं आलं असा विचार तुम आला असेल ना मनात। श्रोते हो जेव्हा देव भक्ताभिमानी असं समर्थ म्हणतात तेव्हा त्या श्लोकांमध्ये श्री विष्णूंच्या अवतारातल्या भागवतातल्या किंवा पुराणातल्या कथा येतात। तर जेव्हा रामदासाभिमानी असे समर्थ म्हणतात तेव्हा श्रीरामांच्या चरित्रातल्या कथा आहेत। श्रोते हो यापूर्वी अहिल्येच्या उद्धाराची कथा आपण श्लोक क्रमांक 32 मध्ये आणि रावणाच्या बंदिवासातून देवांना सोडवल्याची कथा श्लोक क्रमांक 31 मध्ये आपण ऐकली असेलच। अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन नामं स्मरे नित्यम महापातक नाशनम। हो बरोबर ऐकलं आपण, पंचकन्या स्मरे नित्यम हा अपभ्रंश आहे कारण अहिल्या ही गौतमांची, द्रौपदी पांडवांची, सीता श्रीरामाची, तारा वालीची तर मंदोदरी ही रावणाची या पाच पतिव्रता पत्नी होत्या, कन्या नव्हत्या, विवाहित होत्या। म्हणून पंचकन नामं स्मरे नित्यम महापातक नाशनम हे लक्षात ठेवावं। श्रोते हो प्रातस्मरणीय अहिल्येला तिच्या पातिवृत्यामुळे प्रथम स्थान आहे, समर्थही तिचा सती म्हणून गौरव करतात। श्रोते हो विश्वामित्रांबरोबर मिथिलेकडे प्रयाण करणाऱ्या रामलक्ष्मणांनी वाटेतल्या पडक्या ओसाड अशा आश्रमाची चौकशी विश्वामित्रांकडे केली असता त्यांनी अहिल्येची कथा श्रीरामांना सांगितली तेव्हा श्रीरामांनी ज्येष्ठ ऋषीपत्नी अहिल्या जी शिळा होऊन पडली होती तिला नमस्कार केला तेव्हा भगवंताच्या स्पर्शाने पावन होऊन तिला दिव्य देह प्राप्त झाला, ती शापमुक्त झाली आणि गौतम ऋषींनीही तिचा स्वीकार केला। श्रोते हो आपण पाहतो आजच्या काळातही एखादा मनुष्य जेव्हा समाजाने घालून दिलेल्या चौकटीचे उल्लंघन करतो तेव्हा समाज त्याला कोंडीत पकडतो, त्याला वाळीत टाकल्याप्रमाणे वागवतो। पण त्याला पश्चाताप झाला तर भगवंताची उपासना करून तो पापमुक्त होतो, सत्संगाने त्याची वर्तणूक बदलते। अहिल्येची कथासुद्धा हेच दर्शवते। तात्पर्य हेच की भगवंत पश्चाताप झालेल्याला क्षमा करतात आणि श्रोते हो हाच सामान्य माणसासाठी मोठा दिलासा ठरतो बरं का। दुसऱ्या कथेत महादेवांकडून प्राप्त झालेल्या वरामुळे उन्मत्त झालेल्या रावणाने देवदेवतांना आपल्या बंदिवासात ठेवले होते, देवांकडून तो हलकी कामे करून घ्यायचा इतका की गणेशाला त्यांनी गाढवं वळण्याचं काम दिलं होतं। तेव्हा रावणासारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करून त्याचा वध केल्याची कथा दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात आली आहे। बळे सोडिता घाव घाली निशाणी म्हणजे आपल्या सामर्थ्याने निशाणावर किंवा लक्ष्यावर म्हणजे शत्रूवर अचूक साधलेला नेम आणि कुढावा म्हणजे रक्षण करणे। श्रोते हो आपल्यातल्या प्रत्येकामध्ये अहंकार रूपी रावण दडलेला असतो आणि त्याची 10 तोंड म्हणजे अहंकारातून आलेले अनेक विकार। श्रोते हो जेव्हा आपण सत्संग उपासना करतो, भगवंताचे सद्गुरूचे अधिष्ठान जेव्हा आपल्या हृदय स्थित होते तेव्हा आपल्या हृदयातल्या रावणावर म्हणजे त्या अहंकारावर घाव बसतो आणि आपल्यातला सत्वगुण जिंकतो, आपण परमार्थ मार्गावर चालू लागतो। म्हणजेच भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही, तो आपल्याला स्वीकारतो, पण त्यासाठी हृदयात अनन्य भाव हवा, हो ना? जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार, विश्वास म्हणजे

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू

तुम्हाला इवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584500 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कश्मकश या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात दो जासूस या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिले नादान या चित्रपटामधलं संगीतकार खय्याम.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये मजलूम या चित्रपटामधलं गीत. SH बिहारी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या नामको हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक आजही आपल्याकडे आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
3: धन्यवाद विश्वास. धन्यवाद श्रोते हो.
2: सर, आपण गेल्या 3 भागांपासून बोलतो आहोत. आपण मागच्या वेळेस शेवटी बोललो सुद्धा की नामको हॉस्पिटल म्हटलं की कॅन्सर हा म्हणजे परवलीचा शब्द. कॅन्सर बद्दल नेमकी काय काय सुविधा या आपल्या नामको हॉस्पिटलमध्ये आहेत?
3: सर, नामको हॉस्पिटल 2002 सालापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अदर दॅन टाटा, म्हणजे मुंबई ते नागपूर एवढ्या पट्ट्यामध्ये एक मेवा हॉस्पिटल 2002 सालापासून होतं की जे कॅन्सरवरती उपचार करत होतं. आज आपल्याकडे प्रत्येक प्रकारच्या लिक्विड आणि ट्युमर, म्हणजे रक्ताच्या आणि गाठीच्या कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरवरती कुठल्याही प्रकारचे उपचार आपल्याकडे उपलब्ध होत असतात. कॅन्सर म्हटलं की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे महत्वाचे उपचार असतात. एक त्याची सर्जरी, दुसरं त्याला आवश्यक असेल तर रेडिओथेरपी किंवा रेडिएशन, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लाईट देणे किंवा किरणोपचार, आणि तिसरं महत्वाचं असतं किमोथेरपी, म्हणजे कॅन्सरला औषधं इंजेक्शन देऊन कॅन्सरचा आजार कमी करणे, कॅन्सरची गाठ कमी करणे आणि रुग्णाचं आयुष्य, रुग्णाचं जगणं सुखकर करणे, म्हणजे रेडिओथेरपी, सर्जरी आणि किमोथेरपी. असे 3 प्रकारचे टप्पे कॅन्सरच्या उपचारांमध्ये असतात. आणि आज आपल्याकडे अतिशय

0: अरे डॉक्टर कविता जाधव, डॉक्टर सुप्रिया बोराडे यांच्यासारखे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट या पूर्णवेळ रुग्णसेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध असतात.
1: सर, कॅन्सर म्हटलं तर उपचाराच्या अगोदर सुद्धा त्याची काळजी घेणं किंवा होऊ नये म्हणून काळजी घेणं हा मोठा भाग असतो. त्यासाठी नामको हॉस्पिटल काही करतंय का?
0: सर, आज जर आपण मेडिसिन मध्ये बघितलं तर प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी हा खूप मोठा सब्जेक्ट किंवा खूप मोठे ब्रँच डेव्हलप होते आहे आणि सुदैवाने नामको हॉस्पिटलने काळाची पावलं ओळखून गेल्या काही वर्षापासून या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी मध्ये काम करायला सुरू केलेलं आहे. संस्थेचे विश्वस्त आणि अध्यक्ष सचिव या सर्वांनी कॅन्सर होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि रुग्णांची संख्या कमी करणं यासाठी आपण प्रयत्न करत असतो. नामको हॉस्पिटलला इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या माध्यमातून एक आरोग्यरथ वाहन प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये आपण स्त्रियांच्या स्तनाचं कॅन्सर आणि गर्भपिशवीचा कॅन्सर, जो स्त्रियांमधला एक खूप मोठा फरक मोठा कॅन्सरचा भाग असतो, या निदानासाठी आपण नाशिक, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, राहता, इकडे पडगा किंवा शहापूर पर्यंतच्या परिसरामध्ये जाऊन अगदी खेडोपाडी जाऊन स्त्रियांची महिलांची तपासणी करत असतो. या व्हॅन बरोबर कॅन्सर तज्ञ डॉक्टर्स असतात जे पुरुषांच्या प्रोस्टेटचे कॅन्सर, जिभेचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, घशाचे कॅन्सर, गुटख्यामुळे होणारे कॅन्सर, तंबाखूमुळे होणारे कॅन्सर, मेंदूचे कॅन्सर, अशा सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या प्राथमिक तपासण्या या व्हॅनमध्ये आपण त्या ठिकाणी करत असतो. हॉस्पिटलमध्ये जरी कोणी वॉक इन पेशंट आला आणि कॅन्सर बद्दल जर ज्याला भीती असेल त्याला आपण मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट कडे कन्सल्टिंग करतो. ते मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट त्याची सगळी फॅमिली हिस्ट्री, त्याचं फॅमिली ट्री घेऊन टार्गेटेड कॅन्सर कुठला होऊ शकतो, म्हणजे आजोबांना ब्लड कॅन्सर होता, आजीला स्तनाचा कॅन्सर होता, मग वडिलांना लिव्हरचा कॅन्सर होता, अशा प्रकारची हिस्ट्री घेऊन पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये साधारण कोणत्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून कुठल्या प्रकारचं लसीकरण घेणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचा आहार घेणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचं योगासन प्राणायाम करणं आवश्यक आहे, असे सगळं मार्गदर्शन त्याला मेडिकल ऑन्कोलॉजी विभागामध्ये आपण करत असतो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट आपल्याकडे असतात, ज्या अगदी 30-35 वयाच्या स्त्रियांपासून 60-70-80 वयाच्या स्त्रियांसाठी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर होऊ नये यासाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात. आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रकारातून कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन म्हणजे अगदी सुरुवातीचं कॅन्सरचं निदान, अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली क्युअर आणि प्रिव्हेंशन या दोन्ही गोष्टी नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून अतिशय योग्य प्रकारे चालू आहेत.
1: म्हणजे पेशंट तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याच्यावरती उपचार करता, याही पेक्षा तुम्ही पेशंट पर्यंत पण पोहोचता, निश्चितवर स्तुत्य गोष्ट आहे. कॅन्सरच्या बाबतीत अजून एक मोठा समज आजकालच्या लोकांमध्ये आहे की बऱ्याच वेळेला असं वाटतं की रोग परवडला पण उपचार नको. त्याच्यासाठी त्या आजाराची भीती घालवण्यासाठी, कॅन्सरची भीती घालवण्यासाठी आपण काही उपाययोजना करतो का?
0: सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की एकतर रुग्णाला माहित नसतं की त्याला काय झालेलं आहे. नातेवाईकांना डॉक्टरांनी साधारण कल्पना दिलेली असते की हा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर होऊ शकतो म्हटल्यावरती नातेवाईक त्यांची मानसिकता डिस्टर्ब झालेली असते आणि ज्या दिवशी कॅन्सरचं निदान येतं त्या दिवशी त्या घरामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण असतं, ज्याला आपण सुटकी वातावरण म्हणतो असं असतं. आई वडील इकडे तिकडे बघत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत आणि मुळात कॅन्सर ऍक्सेप्ट न करणे अशी परिस्थिती संपूर्ण कुटुंबामध्ये असते. तर याच्यातला महत्वाचा फरक असा असतो की बीइंग हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये आम्ही रोज कॅन्सरचे पेशंट बघतो, पण जर कुटुंबाच्या बाजूने विचार केला तर त्यांच्या कुटुंबामध्ये हा पहिलाच पेशंट असतो आणि पहिलाच कॅन्सर असतो. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना देणं, यासाठी नामको हॉस्पिटलमध्ये सगळ्यात आधी रुग्ण आला की मेडिकल सोशल वर्कर्स आपल्याकडे असतात, सायकोलॉजिस्ट आपल्याकडे असतात, जे पेशंटच्या मानसिकतेचा विचार करून त्याला हळूहळू त्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन या सगळ्या आजाराची निदानाची कल्पना त्याला देत असतात, त्याच्या फॅमिलीचं त्याच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग करत असतात. मी स्वतः रुग्णांचं काउन्सिलिंगसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतो. आमच्या मेडिकल सुपरिटेंडंट आहेत डॉक्टर विशाखा जागीरदार, या 24 तास फ्लोअरवरती अशा प्रकारच्या रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. जेणेकरून एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर पेशंट हा कॅन्सर फ्रेंडली झाला तर त्याचा आम्हाला उपचारांना खूप जास्त फायदा होतो. त्याच्या मनातली भीती निघून गेली की तो स्वतःच सांगतो की डॉक्टर मागच्या किमोला मला काही त्रास झाला नाही, तुम्ही वाटलं

0: किंवा आता अजून चांगली काय स्ट्रॉंग किमो असेल तिथे, मला कॅन्सर मधून बरं व्हायचं आहे. आणि सुदैवाने मी अभिमानाने सांगेल की नामको हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते, कारण नामको हॉस्पिटलमध्ये उपचार आजाराचे नाही तर आम्ही उपचार मनाचे करत असतो. ज्याचं मन सुधारलं त्याचा कुठलाही आजार असो, मग तो कॅन्सर असो, डायबिटीस असो की ब्लड प्रेशर असो, तो आपोआप बरा व्हायला मदत होत असते.
1: सर, आपण नामको हॉस्पिटलच्या बद्दल खूप गप्पा मारल्या, खूप छान तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. खरं तर अजूनही भरपूर शंका माझ्या मनात आहेत, अजूनही विषय आहेत, आपण पुढच्या वेळेला नक्की भेटू.
2: नक्की.
1: तोपर्यंत जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना ओव्हरऑल नामको हॉस्पिटल बद्दल किंवा नामको चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल काय सांगाल?
0: सोपं आहे, नामको हॉस्पिटल तुमच्या मनात आजाराबद्दल कुठलीही शंका असेल, कुठलीही भीती असेल, किंवा तुम्हाला काहीतरी सोनोग्राफीचा रिपोर्ट केलेला आहे, काहीतरी तुमच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन करायला सांगितलेलं आहे, तुम्हाला वाटतं की मी हे का करावा, कशासाठी करावा, याचं कारण काय, याच्याने मला काही त्रास होतोय का, याच्याने माझ्या शरीरात काही गंभीर आजार होणार आहे का, निश्चित नामको हॉस्पिटलला या. तुम्हाला अतिशय प्रामाणिक आणि योग्य सल्ला नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून दिला जाईल. थोडक्यात, नामको हॉस्पिटल तुमच्या मनाची, तुमच्या शरीराची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या आजाराची काळजी घेतं, आणि तेही विना पैशाचं, कमीत कमी पैशाचं, आणि तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या आजारातून बाहेर पडायला नेहमी मदत करतं. तेव्हा मी इतकंच सांगेल की आजार आहे, आजार होणार आहे, आजाराची शक्यता आहे, निश्चित एकदा नामको हॉस्पिटलला भेट द्या. तुमच्या सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी आम्ही नामको हॉस्पिटलमध्ये प्रतिज्ञाबद्ध आहोत.
1: क्या बात आहे सर, जाता जाता पुन्हा एकदा नामको हॉस्पिटल पर्यंत कसं पोहोचायचं आणि संपर्क कसा करायचा ते आम्हाला सांगा.
0: नामको हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. तुम्ही शहराच्या कुठल्याही भागात असा आरटीओ ऑफिस सांगा, आरटीओ ऑफिसला पोहोचल्यानंतर आरटीओ ऑफिस कडे जर तुम्ही तोंड केलं तर तुमच्या पाठीशी नामको हॉस्पिटल असतं. नामको हॉस्पिटल सदैव रुग्णाच्या पाठीशी असतं, त्यामुळे तुम्ही 24 तासात केव्हाही कुठेही शहराच्या कुठल्याही भागातून फक्त आरटीओ ऑफिस रिक्षा बुक करा. आरटीओ ऑफिसच्या समोर तुमच्या पाठीशी नामको हॉस्पिटल आहे. 90 21 48 27 98 किंवा 94 22 54 762. धन्यवाद
1: सर, तुम्ही आज रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद रेडिओ विश्वास आणि रोटरी क्लब नामको हॉस्पिटलला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल.
1: श्रोते हो, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारत होतो डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: बेगुनाह या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीतरचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेओ नमस्कार, मी सुषमा दाते आज आपल्या जीवनरंग कार्यक्रमात डॉक्टर मंदार भस्कर यांची मुलाखत घेणार आहे. ते उत्तम असे चेस फिजिशियन म्हणून धुळ्यात गेली 33 प्रॅक्टिस करतायत, कार्यरत आहेत. त्यांच्या या व्यस्त दिनक्रमातनं सुद्धा ते अनेक वर्षापासून वेळात वेळ काढून सामाजिक कार्य करीत असतात. आपल्या सर्वांनाच त्यांची मुलाखत ऐकल्यानंतर काही ना काही सामाजिक कार्यास आपण स्वतःला जोडून घ्यावे असे नक्की वाटेल. समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करावी, काहीतरी चांगले काम करावे असे नक्की वाटेल. म्हणूनच मी डॉक्टर मंदार भस्कर यांच्याशी वनवासी कल्याण आश्रम याबद्दल बोलायचं ठरवलंय. ते देवगिरी प्रांताचे प्रमुख आहेत मला असं वाटतं. मी जातेच आहे त्यांच्या इथे. आणि येऊ का डॉक्टर साहेब? नमस्कार.
3: नमस्कार.
2: मी रेडिओ विश्वासतर्फे तुमचं स्वागत करते आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या संदर्भात आपल्याशी बोलायचं आहे. तर वनवासी कल्याण आश्रम या संदर्भात तुम्ही काम करायचं केव्हा ठरवलं?
3: काम करायचं ठरवलं असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला माणूस जोडणं असं म्हणतो. गावामध्ये आल्यानंतर मला काही लोकांनी कल्याण आश्रमच्या बद्दल माहिती दिली होती आणि तिथे जाऊन यावं असं सुचवलं होतं. आणि त्याला निमित्त आलं 93 संक्रांतीच्या निमित्तानं. संक्रांतीच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि मला आवडलं वातावरण सुद्धा आणि एकंदर काम करायची वृत्ती सुद्धा. आणि तेव्हापासून माझं आपसुकपणे हळूहळू जाणं वाढलं. सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेत कल्याण आश्रमचं काम हे आपोआप माझ्या हातनं सुरू राहिलं.
2: म्हणजे जवळपास 30 जास्ती काळ झालाय असं म्हणायला हरकत नाही.
3: 33 जानेवारी 93 पासून.
2: अरे वनवासी कल्याण आश्रम हा कोणासाठी असतो?
3: जसं नाव आहे वनवासी कल्याण आश्रम, हे थोडं समजून घेण्याचा विषय असा आहे की आश्रम म्हणजे आपण ज्या पद्धतीनं वागायची पद्धती असं म्हणतो ना, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, त्या अर्थाने आश्रम म्हणजे आपली वागण्याची पद्धती. मग आपलं वागणं कशा करता? कल्याण होण्यासाठी. आता हे कल्याण कोणाचं? तर वनवासी मंडळींचं. म्हणजे कोण? तर ज्याला भारतीय घटनेमध्ये जनजाती म्हटलेलं आहे, यांच्या कल्याणासाठी जे काम करण्याची पद्धती ज्यांची आहे अशा लोकांची संघटना हे वनवासी कल्याण आश्रम. म्हणजे मला असा अनुभव आलेला आहे की लोकांना अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम अशा पद्धतीनं तो आश्रम बघायची सवय, तसं नाही. ही वागण्याची पद्धती म्हणून ज्यांनी हे स्वीकारलंय अशा लोकांची संघटना, अशा दृष्टीने हा आश्रम आहे.
2: वा, खूप छान सांगितलं, लगेच कळलं. बट या वनवासी कल्याण आश्रमाची उद्दिष्ट काय आहे?
3: एका वाक्यामध्ये असं सांगता येईल की अपनी पूजा परंपरा स्वाभिमान के साथ जनजाती का संपूर्ण विकास. आणि त्या दृष्टीनेच कल्याण आश्रमाचं ध्येय वाक्य आहे, तू मै एक रक्त. आता हे भाषणातनं देण्याची गोष्ट नाहीये, ही आमच्या वागण्यातनं ध्वनीत होणारी गोष्ट आहे की जनजाती समाज आणि नगरी समाज, खेड्यातला समाज हे एका रक्ताचे आहेत, हे परस्पर व्यवहारातनं आपण दाखवून देणे आणि त्या पद्धतीने अनौपचारिकरित्या काम करणे असं कल्याण आश्रमाचं हे उद्दिष्ट आहे. मग आता त्याच्यासाठी काही आयाम आहेत, त्यासाठी काही काम करायच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आयाम ज्याला आपण म्हणू तो छात्रावास, जो कल्याण आश्रमाच्या स्थापनेमध्ये 1952 जशपूर, म्हणजे त्यावेळेचा मध्य प्रदेश आताचा छत्तीसगड, इथे सुरू झाला. की त्यावेळेला शिक्षणाची वानवा होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र राहून कुठे शिक्षण घेता येईल तर ती सोय करावी अशा दृष्टीने पहिल्यांदा छात्रावास सुरू झाला. आज सुद्धा सगळीकडे भारतभरामध्ये असे वेगवेगळे छात्रावास वनवासी कल्याण आश्रमच्या योजनेतनं चालतात आणि त्या ठिकाणी नुसतं शिक्षण नाही तर त्यासोबत अनेक संस्कार ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती हा प्रमुख आहे याचा विकास होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, संस्कार, जनजाती समाजासाठी जे वेगवेगळे कायदे केलेले आहेत त्याचं जास्तीत जास्त चांगलं क्रियान्वयन होणं याच्यासाठी हितरक्षा, खेलकूद अशा विविध 14 प्रकारच्या आयामांमध्ये ज्याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण आहे, ज्याच्यामध्ये लोककलांचं जतन करणं आहे, ज्याच्यामध्ये संस्कार जपणं आहे, अशा वेगवेगळ्या आयामांमध्ये कल्याण आश्रम हे काम करत असतं.
2: अरे वा, आणि तू मै एक रक्त हे देशभर हेच असेल ना त्यांचं उद्देश.
3: भारतीय वनवासी कल्याण आश्रम ही एक सर्वोच्च संघटना आहे आणि याच्या सूत्रानुसार काम करण्याच्या सोयीनुसार 40 वेगवेगळे त्याच्या अंतर्गत ट्रस्ट तयार केलेले आहेत. पण हे सगळे एका सूत्रात काम करणार आहेत. या सगळ्या 40 ट्रस्टचे सचिव म्हणा, अध्यक्ष म्हणा, हे वर्षभरातनं 2 वेळा एकमेकांना भेटतात आणि त्याच्या देवाणघेवाण होते, मार्गदर्शन होतं आणि आपापल्या ठिकाणी ही मंडळी काम करतात. एका ठिकाणी राहिल्यानंतर संपूर्ण भारत संपर्क करणं हे अवघड आहे आणि त्यामुळे 40 ट्रस्ट याच्यासाठी केले. ते हिशोबालाही सोपं जातं, काम करायलाही सोपं जातं, पण काम करण्याची पद्धती आणि काम करण्यामागची उद्दिष्ट ही सगळ्या भारतभर एकच स्वरूपामध्ये आहे.
2: अरे वा, हे खूप मोठं काम आहे, म्हणजे नेटवर्किंग फार छान आहे. तुम्ही देवगिरी प्रांताचे प्रमुख म्हणून काम बघताय, तर देवगिरी प्रांत म्हणजे कुठला नेमका?
3: राजकीय दृष्ट्या जो महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्याचा सुद्धा भौगोलिक व्याप्ती आणि तिथली जनजातींची संख्या आणि त्या त्या विभागातले प्रश्न असं लक्षात घेऊन याचे 4 ट्रस्ट आहेत.
2: बर.
3: एक विदर्भ, दुसरा देवगिरी, तिसरा पश्चिम महाराष्ट्र आणि चौथा कोकण. यापैकी देवगिरी म्हणजे खानदेश आणि मराठवाडा. आपल्या संस्कृतीत देवगिरीचं राज्य हे अत्यंत सामर्थ्यशाली आणि अत्यंत प्रगत असं राज्य झालेलं आहे. यादवांच्या नेतृत्वाखाली ज्याचा विकास झाला त्यामुळे आपल्या भागाला देवगिरी असं नाव दिलेलं आहे.
2: बरोबर. आणि सगळं तुमचं त्यामुळे कोऑर्डिनेशन होत असतं आणि एका पद्धतीत सगळीकडे काम सुरू होतं. हे काम जनजातीसाठी आहे पण मुलं आणि मुली या दोघांसाठी आहे की फक्त मुलांसाठी किंवा मुलींसाठीच आहे?
3: काम जनजाती समाजाच्या विकासासाठी करायचं आहे आणि यामध्ये सगळेच आहेत, म्हणजे याच्यामध्ये शहरवासी आहेत, ग्रामवासी आहेत आणि वनवासी देखील आहेत. सगळे मिळून तू मै एक रक्त म्हटल्यानंतर याच्यामध्ये भेदभाव करायचा प्रश्नच नाहीये. याच्यामध्ये मुलं आहेत, मुली आहेत, युवक आहेत, म्हातारी मंडळी आहेत, सर्व आहे. ज्याला ज्याला याच्यासाठी काम करायची इच्छा आहे तो जण याच्याशी जोडला जाऊ शकतो. त्याला काही अधिकृत मला सदस्यता द्या वगैरे असं काही नाही. मी मनाशी जाहीर करायचं मला काम करायचंय, काम करायला सुरुवात करायची. तुम्ही कल्याण आश्रमाचे सभासद होता, त्याला वेगळं काही करावं लागत नाही.
2: हे खूप छान सांगितलं, कारण अनेक तरुण आहेत देशामध्ये, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, आणखी परदेशात पण आहेत, ज्याला ज्याला काम करण्याची इच्छा आहे वेगवेगळ्या पद्धतीत, ते जोडले जाऊ शकतात वनवासी कल्याण आश्रमाशी. कारण त्याला वेगळं काही असं हे नाहीये नियम, की तुम्ही ठरवलं की मला काम करायचं आहे की तुम्हाला काम करता येतं. खूप छान. यासाठी काही शासनाकडनं मदत मिळते का?
3: शासनाकडनं मदत मिळते का याचं उत्तर जरा दीर्घ आहे. म्हणजे एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर अंशतः अनुदानित असं म्हणता येईल. पण सर्वसाधारणपणे शासनाची मदत घेतली की कामाच्या पद्धतीमध्ये फरक करावा लागतो आणि काम शासनाची मदत मिळवत राहणे अशा अनुषंगाने करावं लागतं. आणि त्यामुळे कल्याण आश्रमाचं एकंदरीत धोरण असं आहे की शासनाच्या मदतीशिवाय केवळ समाजाच्या आधारावर आपलं काम उभं राहिलं पाहिजे. देवगिरी प्रांतापुरतं बोलायचं झालं तर आपण एक पैसा देखील शासनाकडनं घेत नाही. सर्व कार्यक्रम जे चालतात, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, साधारण 750 प्रकल्प देवगिरी प्रांतामध्ये चालतात आणि या 750 प्रकल्पांबद्दलची सगळी रचना ही शासनाच्या मदतीशिवाय केवळ समाजाच्या आधारावर आपण करू शकतो.
2: खूप चांगलं सांगितलं हे, म्हणजे आणखी माणसं वाढतील, आणखी माणसं जोडली जातील, काही पैशाने, काही स्वतःच्या प्रत्यक्ष कष्ट करून वनवासी कल्याण आश्रमाशी जोडले जातील आणि सगळ्यांना जिथे जिथे जे मागे पडतात त्यांना पुढे आणण्याचं काम होईल. हे खूप चांगलं सांगितलं. तुम्ही सांगितलं खूप ऍक्टिव्हिटीज या मुलांसाठी राबवल्या जातात किंवा माणसांसाठी राबवल्या जातात. मला असं आठवतं धुळ्यामध्ये एक मोठं स्पोर्ट्सचं काहीतरी स्पर्धा घेतल्या होत्या, त्या संदर्भात थोडस.
3: वनवासी कल्याण आश्रमाचे जे मी अनेक आयाम सांगितले त्यामध्ये एक खेलकूद आयाम आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांची रचना असते आणि आपल्या तालुका स्तरापासून ते जिल्हा आणि प्रांत स्तर आणि अखिल भारतीय अशा प्रत्येक स्तरावर या स्पर्धा होतात. त्यापैकी अखिल भारतीय स्तरावर तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचे अधिकारी हजर असतात. आंतरराष्ट्रीय मानकानुसार या स्पर्धा घेतल्या जातात आणि मागच्या वर्षीच्या या स्पर्धांमधनं 2 वर्षापूर्वीच्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने 26 जणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचं पुढच्या ट्रेनिंगसाठी निवड केलेली आहे. हे या स्पर्धांचं यश आहे. अशाच प्रकारचं तुम्ही जे आता म्हणलात तशा प्रकारच्या स्पर्धा धुळ्यामध्ये काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये साधारण 550 जनजाती खेळाडूंनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या. तिरंदाजी हे एक आपलं नेहमीचा भाग असतो पण बाकी खेळ बदलतात. कधी अॅथलेटिक्स असतं, कधी व्हॉलीबॉल असतं. खो खोला आपली देवगिरी प्रांताची टीम राष्ट्रीय स्तरापर्यंत अगदी दरवर्षी हमखास जाते. अशा पद्धतीचं ही रचना आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक मोठा भाग मी स्वतःहून सांगू इच्छितो, ते म्हणजे बारीपाडा इथला प्रकल्प ज्याच्यामध्ये महिलांचा सहभाग, लोकांच्या शिक्षणासाठीचं काम, पर्यावरणाच्या विषयीचं काम असं केलेला मोठा प्रकल्प मुद्दाम गेले जवळपास 35 वर्ष प्रयत्न करून उभा केलेला आहे. ज्यामध्ये एक गाव संघटित जर का झालं तर किती चांगलं काम होऊ शकतं याचं एक आपण मॉडेल म्हणूया, याचं एक वस्तुपाठ हा आपण तिथे सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि याची शासन स्तरावर देखील मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये दखल घेण्यात आली. या बारीपाड्यामध्ये जे ज्यांच्या आधारावर हे काम उभं राहिलं आणि जे आता देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष आहेत प्रांताचे, देवगिरी प्रांताचे चैत्रामजी पवार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हे करण्यात आलं पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या कामासाठी, त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना लोकसहभागातून जे काम उभं केलं त्यासाठी मिळालेले आहेत. तर हे काम अशा पद्धतीने उभं राहता येतं यासाठी बारीपाड्याचं वस्तुपाठ समोर ठेवून साधारणपणे आणखीन 40 ठिकाणी अशा प्रकारचं त्या त्या ठिकाणच्या गरजेनुसार काम चालू होणं असा प्रयत्न कल्याण आश्रमचा आहे. याच अंतर्गत बारीपाड्यामध्ये दर 3 महिन्यांनी वेगवेगळ्या 40-45 गावचे 3 किंवा 4 सभासद येऊन त्याच्यामध्ये सरपंच वगैरे अशी मंडळी असतात ज्यांना आपल्या गावाचा विकास आपण पुढाकार घेऊन कसा करता येऊ शकतो याबद्दल तज्ज्ञांचं मार्गदर्शन करण्याची कायमस्वरूपी योजना बारीपाड्यांमध्ये कार्यान्वित झालेली आहे. असे अनेक प्रकल्प कल्याण आश्रमाच्या अंतर्गत चालताना आपल्याला दिसतात. शेवटी सूत्र काय, अपनी पूजा परंपरा संस्कृति के साथ जनजाति का संपूर्ण विकास, त्यामुळे भौतिक विकासाबरोबर आपले संस्कृतीचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे. तिथे ज्या वेगवेगळ्या राष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्या नक्षलवाद सारख्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या याच मार्गाने कमी करण्यामध्ये कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे. ज्या ठिकाणी पूर्वी नक्षलवाद होता त्या ठिकाणी कल्याण आश्रमच्या कामाला देखील आपण सुरुवात केली होती आणि आज घडीला त्यातला काही भाग नक्षलग्रस्त राहिलेला नाही अशा भागामध्ये मी प्रवास करून आलेलो आहे.
2: त्याचं मोठं यश आहे
3: निश्चित.
2: आणि बारीपाड्याला तर खरंच श्रोत्यांना आपण आवाहन करूया की जाऊन तुम्ही भेट द्या आणि आपल्या आपल्या परीनं काय काम आपल्या ठिकाणी करता येईल, केवळ सगळं शासनाने करावं असं न म्हणता स्वतःचा सहभाग कसा वाढवता येईल. आता एक शेवटचा प्रश्न की हे जे विद्यार्थी येतात आणि त्यांचं शिक्षण चालू असतं तर मी असं ऐकलं की आपण त्यांना एखाद्याची फी भरू शकतो, एखाद्याला दत्तक घेऊ शकतो, त्याच्या संदर्भात थोडं.
3: देवगिरी प्रांतामध्ये 3 वसतिगृह आज चालू आहेत आणि या 3 वसतिगृहांमध्ये साधारणपणे थोडा आकडा इकडे तिकडे होत असतो 90 संख्येमध्ये विद्यार्थी सहभागी असतात. तर हे 90 विद्यार्थ्यांकडनं आपण कोणत्याही प्रकारचं फी अशी त्याच्यासाठी घेत नसतो. त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या खेळण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी वेगळं ट्युशनची व्यवस्था अशी सगळी समाजाच्या सहकार्याने होत असते. तर तांत्रिक भाग म्हणून आपण असं म्हटलंय की एका विद्यार्थ्याची ज्याला 1 वर्षाबद्दल आपल्याला ज्याची खर्च उचलायची तयारी आहे त्यांनी 15,000 रुपये हे कल्याण आश्रमला देणगी द्यावी म्हणजे एका विद्यार्थ्याचा खर्च साधारणपणे त्याच्यातनं होईल असं ढोबळमानाने आपण एक योजना म्हणून राबवले. लोकांना आवाहन करताना तसं आपण करतो.
2: बरोबर. आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुमच्या मुलाखतीत नक्कीच एक संदेश मिळाला की आपल्या आपल्या परीनं आपण काहीतरी चांगलं काम करत राहिलं पाहिजे. आणि हे नक्कीच आहे. रेडिओ विश्वास तर्फे तुमचे धन्यवाद. श्रोत्यांना काय सांगाल पुन्हा एकदा?
3: काय सांगायसारखं काय, आपण कृती केली पाहिजे, नुसतं चर्चा करून काय उपयोग नाही. आपल्या आजूबाजूला 50 प्रश्न आहेत, आपण त्यातल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे. काम सुरुवातीला छोटच असतं, नंतर आपोआप ते मोठं होत जाईल. ईश्वराचा आशीर्वाद त्याच्यासाठी कायम लागतो असा अनेकांचा अनुभव आहे.
2: खूप छान, धन्यवाद डॉक्टर साहेब. अगदी छान वाटलं तुमच्या मुलाखतीतनं. तुम्ही खूप गोष्टी सांगितल्यात आणि आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्ही त्या रेडिओ विश्वासतर्फे पोहोचवल्या. ऐकत रहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. आज आपण भेटलो डॉक्टर मंदार म्हस्कर सर यांना.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे मखदूम मोहद्दीन यांची, संगीतकार खय्याम.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे गीत आपण ऐकणार आहोत वर्मा भलिक यांचं, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. चुनौती या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि पी सुशीला यांच्या आवाजातलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. ऐकूया सिंहासन या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत आहे आनंद बक्षी यांचा निगाहे या चित्रपटामधलं, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 च्या पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिक हून आणि आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन म्हणजे शायरी, काव्य. विलक्षण सुंदर अर्थ असणारा उर्दूतला हा एक शब्द. मुळातच नर्म लहेजा असणारी नजाकतीची उर्दू भाषा आणि त्या भाषेत काव्यासाठी रचलेला हा सुंदर शब्द. काव्य म्हटलं की त्यातल्या विषयांचं वैविध्य नजरेसमोर येतं. लिहिणाऱ्या लेखणीला यातले अनेक विषय आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर साद घालतात आणि भाषा कुठलीही असो, लेखणी त्या विषयाला अनुसरून काव्य लिहित जाते. आयुष्याविषयी बोलताना जेव्हा प्रत्यक्ष आयुष्याचाच विचार येतो तेव्हा जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही म्हणत अनेक कवींनी आयुष्यावर व शायरीने या जिंदगी नावाच्या कोड्याविषयी लिहिलेले लेखन आठवल्याशिवाय राहत नाही. उर्दू भाषेच्या विलक्षण गोडव्यासह असणाऱ्या अथांग महासागरामध्ये जिंदगीविषयी विविध शायरांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यातलेच माझे काही आवडते शेर आपण आजच्या सुखनमधून ऐकणार आहोत. सुरुवात करूया फानी बदायुनी नावाच्या शायरच्या पुढील शेरपासून. हा शेर माझ्या अगदी मनाजवळचा. शायर म्हणतात, एक मुअम्मा है समजने का न समझाने का, एक मुअम्मा है न समझने का न समझाने का, जिंदगी काहे को है ख्वाब है दीवाने का. आयुष्य नावाची ही गंमत, हा मुअम्मा हे समजण्याचं किंवा समजवून सांगण्याची ही गोष्टच नाही. हे आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे आणि स्वप्न तरी कोणाचं, ये ख्वाब है दीवाने का. त्यामुळे आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या अनेक अतर्क्य घटनांचा गोषवारा म्हणजे आयुष्य असं वाटताना शायर सहज सांगतो की बाबा रे, हे एक स्वप्न आहे आणि तेही कोणाचं, तर एका दिवान्याचं. म्हणजे हे आयुष्य सुटसुटी सोपं सरळ रेषेवर असेल असा विचारच करायला नको. विश्वाच्या विराट पसाऱ्यातलं एका सूक्ष्म कणापेक्षाही लहानसं आणि केवळ काही वर्षांपुरतं असणारं आपलं अस्तित्व खरं तर, पण या ओण्या पुऱ्या कालावधीत आयुष्य विविध कोडी घालत जातं. नेमकं काय आहे हे आयुष्य, कसं जगायचं असा प्रश्न पडतो तेव्हा निदा फाजली त्यांच्या शांत लेखणीला अनुसरून एक उत्तर देतात. ते म्हणतात, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो. जीवनाच्या या वाटेवर ख्वाब उम्मीदे यांना शायर चक्क खिलौने म्हणतो आणि कधीतरी कुठल्या तरी क्षणी आपल्याला देखील ते पटलेलं असतं. बालपणीचा सुखाचा काळ, नवथर तारुण्य, आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेली धडपड, या सगळ्याच्या पुढे जाताना प्रगल्भतेच्या टप्प्यावर जीवनाकडे समजुतीने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो आणि तेव्हा एक शेर सामोरा येतो, जिंदगी शायद इसी का नाम है, जिंदगी शायद इसी का नाम है दूरिया मजबूरिया तन्हाइया. कैफ भोपालींचं हे म्हणणं आपण समंजसपणे मग ऐकून घेतो. उर्दू शायरी वाचणाऱ्या, अभ्यासणाऱ्या किंवा शायरीवर प्रेम असणाऱ्या अनेकांचे फिराक गोरखपुरी व जॉन एलिया हे लाडके शायर. या दोघांनी जिंदगीवर लिहिलं नसतं तर नवल. फिराक गोरखपुरी म्हणतात, मौत का भी इलाज हो शायद, मौत का भी इलाज हो शायद, जिंदगी का कोई इलाज नहीं.
तर एकीकडे जॉन एलिया म्हणतो, जो गुजारी न जा सकी हमसे, जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है. आणि मग आपल्यापैकी अनेकांच्या मनातील भावनांना या शब्दांमधून नेमकी वाट मिळते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. साहिरचं हे गीत, ही गजल ऐकलेली नाही असा रसिक विरळा. मात्र जिंदगीबद्दल साहिर एक विलक्षण शेर लिहितो. तो म्हणतो, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, जैसे कोई निभा रहा हो रकीब से. रकीब म्हणजे प्रतिस्पर्धी. एखाद्या प्रतिस्पर्ध्याशी वागावं त्याप्रमाणे आयुष्य आमच्याशी जरा परकेपणानेच वागलेलं आहे. एक वेगळंच क्षितिज कवितेच्या आसमंताला कायमच देव पाहणारे गुलजार जिंदगीविषयी लिहितात, जिंदगी यू हुई बसर तन्हा, जिंदगी यू हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा. अनेक लोक सोबत असले तरी एकाकीपणा येतो हे सांगणारी गुलजारांची ही लेखणी. अर्थात आयुष्य म्हणजे निराशाच नव्हे तर उमळणाऱ्या कळ्या, फुलपाखरं, इंद्रधनुष्य, हसणारी तान्ही मुलं, निर्व्याजपणे एकमेकांची साथ देणारी माणसं, हे देखील आयुष्यच. आणि म्हणूनच इमाम बख्श नासिक असं लिहितात, जिंदगी जिंदा दिली का है नाम, जिंदगी जिंदा दिली का है नाम, मुर्दा दिल खाक जिया करते है. आपण उमेदीने आणि जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून असावं हे जाणवून देणारा हा शेर. आयुष्याच्या भल्या बुऱ्या अनुभवांमधून पार होताना त्या अनुभवांचे वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळे अन्वय लागताना एक अतिशय महत्त्वाचा शेर आठवतो, तो पुन्हा फिराक गोरखपुरींचा. ते म्हणतात, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे जिंदगी हम दूर से पहचान लेते हैं. एक न उलगडणारं कोडं वाटणाऱ्या आयुष्याच्या थेट नजरेत नजर घालून बघण्याची आणि तुला आम्ही आता ओळखून आहोत असं सांगण्याची फिराक गोरखपुरी यांची ही पद्धत मग आपल्याला देखील जगण्याची एक नवीन नजर देऊन जाते. आयुष्य नावाचा प्रवास सुरू असतो, सुरू राहतो. सुखांच्या आजच्या भागात आयुष्याविषयी इतकंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिक हूँ. धन्यवाद.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: ऐकूया बाजी या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. इंदिवर यांचं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मेरा साथी या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं, संगीतकार रत्नदीप, आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

राष्ट्रीय चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे अंजान यांची, गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात बेगाना या चित्रपटामधलं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंधाडे यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत आरोप या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भूपेन हजारिका यांचं.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांचं जंकबाज या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय

0: बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी. विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनय होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. निर्माता हरीश हरदीप व कृष्णा कपूर, दिग्दर्शक बप्पी सोनी यांचा जेव्हा मोहब्बत, त्यात शम्मी कपूर, आशा पारेख, प्राण, शशिकला, संगीत चंगरगे यांचं

काश्मीर के कली ॲल्युमिनियम पॅरिस आणि लगेच जाणे अनजाणे सुरू केला. पण मध्येच शम्मी कपूरची पत्नी गीताबाली ही गेल्यामुळे सर्वच गोष्टी बदलल्या. सिनेमा 2-3 वर्ष रखडला तेवढ्यात शम्मी शक्ती सामंत यांनी आराधना काढला आणि तो हिट झाला आणि सर्वच बदललं. शक्ती सामंत यांचा शम्मी कपूर लीला चांदोरकर व विनोद खन्ना यांचा जाणे अनजाणे संगीत परत शंकर खेन यांचं होतं. तेरी नीली

यात अजून एक गाणं होतं, ते मेरे हुजूर सारखंच होतं, ते पण रागदारीतलं गाणं होतं. छम छम बाजे रे पायलिया, मन्नाड्यांचा आवाज होता.

राज खन्नाचं काम जेमतेम 12 ते 15 मिनिटाचं होतं. या सिनेमात शम्मी कपूर, राज खन्ना, भीमल्ली आणि सिमी ग्रेवाल, अरुणा इराणी, रुपेश कुमार या सिनेमात अजून एक लहान मुलांचं गाणं होतं, ते पण खूप गाजलं होतं. हे ना बोलो बोलो या गाण्यात 4 गायक होते, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर, सुषमा श्रेष्ठ आणि प्रतिभा.

काळाचा महिमा काय असतो बघा. वार्षिक बिनाका गीतमालात मोहम्मद रफी यांचं हे एकमेव गाणं होतं. 70 काळ होता तो, आणि फक्त राजेश खन्ना व किशोर कुमार यांचाच सगळी गाणी होती. अजून एक सांगण्यासारखं, शंकर दादा हे दोघेही आपली आपली गाणी नेहमी वेगळी बसवत, पण रेकॉर्डिंगला दोघेही हजर असत, त्यामुळे कोणतं गाणं कोणी केलं हे कोणाला कळायचा मार्गच नव्हता. पार्श्वसंगीत मात्र नेहमीप्रमाणे जयकिसनच करायचे. जयकिसनबरोबर नेहमी त्यांचे सहाय्यक सेबॅस्टियन डिसोझा असायचे. बॅकग्राऊंड म्युझिक करताना एका ठिकाणी रमेश सिप्पी आणि शंकरच्या मध्ये वाद झाला. शंकरने त्यांना सरळ सांगितलं की तुझ्या वडिलांना जाऊन विचार. तेव्हा रमेश सिप्पी जीपी सिप्पीकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारलं, त्यांना ते पण म्हणाले शंकरजी म्हणतात तेच ठीक आहे. फरक एवढाच झाला की यानंतर सिनेमात शंकर जयकिसन नव्हते, त्याच्याऐवजी आर डी बर्मन आले. बेस्ट गीतकार म्हणून शास्त्र जयपुरी यांची जिंदगी एक सफर आहे सुहाना यांना हे अवॉर्ड मिळालं होतं. छोटे सरकार हा के शंकर यांचा सिनेमा होता, ज्यात शम्मी कपूरचा डबल रोल होता. साधना, हेलन, शशिकला, संगीत शंकरकर यांचं होतं. तेरे चेहरे में है हे पण गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं. एक गाणं खूप नाही पण तरी, क्या रोज रोज पीना हा सिनेमा 2-1 वर्ष रखडला, त्यामुळे एवढा चालला नाही. शम्मी कपूर नायक हिरो म्हणून तेव्हा संपत आला होता आणि त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शकाने वळवला आणि त्यांनी डायरेक्ट केलेला पहिला सिनेमा होता एफ सी मेहरा यांचा मनोरंजन. तो इरमाला डूस या इंग्रजी सिनेमाहून घेतलेला होता. यात संजय कुमार, झेनतमान, मला अजूनही एक सीन आठवतो ज्यात संजय कुमार बगीच्यामध्ये पळत असतो, त्याच्यामागे एक कुत्रं लागलेलं असतं. बऱ्याच वेळानंतर तो थांबतो आणि कुत्रं पण थांबतं. नंतर एक माणूस दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि त्या कुत्र्याला प्यायला देतो. संजय कुमारने पोलिसाचं काम केलं होतं, एका रेड लाईट एरियावर लक्ष ठेवण्याचं काम त्याला दिलेलं असतं, त्यातच त्याची नोकरी जाते. चोरी चोरी सोला सिंगार करूंगी संगीत आर डी बर्मन यांचं होतं. या सिनेमाला ए सर्टिफिकेट दिलेलं होतं.

0: यात किशोर कुमार अशा प्रकारचं हे गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं, आया हूं मैं तुझको ले जाऊंगा.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: है बसेरा, मेरा लूटा है बसेरा, फरियाद है।
1: आपकी फरमाइश, श्रोते हो तैयार आहत ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

गावात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179867.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: ओ मेरी ओ मेरी ओ

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते

0: ना काही 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं. या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं. अहमभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात. वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे. मन पालटण्यातच दासांचा राम आहे.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.